आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 28 भाद्रपद, शके 1948, अर्थात 21 सप्टेंबर 2026. सकाळचे 1:57 झालेले आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो आता आपण रंजना जोगळेकर यांच्या स्वरात रामानंद यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

मनीषा भोसले यांच्या स्वरात रवींद्र भट यांची शब्दरचनादाचा पण ऐकली. सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता ते माझे घर.

श्रुतिहोतसे पण सुरेश वाडकर यांच्या स्वरात दीपक काणे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं.

कृष्णा कल्ले आणि सहकारांच्या स्वरात गदी माळगुळकर यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास काळे यांचं.

पार्श्वभूमीवर तेव्हाच आपण जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरा शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक. श्रोतेहो आताच आपण भक्ती संगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6:36 झालेली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. सहा वाजून 40 मिनिटांनी

0: 36 मिनिटं झालेली आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. सहा वाजून 40 मिनिटांनी विचारपुष्प यामध्ये आपण ऐकू शकाल ज्ञान याविषयी. याचं लेखन केलं आहे डॉक्टर चवी जोशी यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आपण जाणून घ्याल आजचे दिनविशेष. 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून तसंच 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 आपण आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 8:40 आपण ऐकाल माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत. 10:00 विविध अंतर्गत आपण ऐकणार आहात ज्ञानामृत हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं लेखन आणि संकलन अजय घरडे यांचं आणि सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध या कार्यक्रमात अभिनेत्री करीना कपूर यांची काही गाणी आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 12:00 ते 11:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. उद्याचे काही ठळक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. सकाळी 6:05 भक्ती संगीत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:40 विचारपुष्प आपल्याला ऐकता येईल. यामध्ये आपण ऐकाल लेखक दया पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून प्रसारित केला जाईल. 8:40 एक ही फिल्म से हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 10:00 युवावाणीमध्ये आपण ऐकू शकाल आजच्या धकाधकीच्या जीवनात युवकांसाठी ध्यान आणि कौशल्य या विषयावर अंकित होले यांच्याशी श्यामली देशमुख यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 आपकी फरमाईश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12:00 ते 12:30 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोत्या हे होते आज आणि उद्या प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. आता ऐकूया विचारपुष्प यामध्ये ज्ञान याविषयी. याचं लेखन केलं आहे चवी जोशी यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: ज्ञान म्हणजे काय असा प्रश्न विचारला गेला तर त्याचं नेमकं उत्तर कसं द्यावं हाही एक प्रश्नच आहे. आपल्याला अमुक एक गोष्ट कळते म्हणजे काय कळते त्या गोष्टीचं ज्ञान होतं म्हणजे ज्ञान काय. कुणी एखादा माणूस विद्वान आहे याचा अर्थ तो ज्ञानी आहे काय. एका मागून एक प्रश्न चालू होतात आणि मग उत्तराच्या मागं धावण्याचा प्रवास सुरू होतो. कुणी फार शिकला तर तो ज्ञानी आहे.

0: का याचंही नीटसं उत्तर मिळत नाही. तसं असतं तर जगात शिकलेले सारेच ज्ञानी आहेत असा त्याचा अर्थ झाला असता. खेडेगावात तर ज्ञानापेक्षा अनुभवालाच किंमत दिली जाते. संत ज्ञानी होते, शास्त्रज्ञ ज्ञानी असतात, शिक्षक ज्ञानी असतात असं आपण कितीही समजत असलो तरी या समजण्याला मर्यादाच आहेत. अनुभवाशिवाय कळत नाही असं उगीचच म्हणत नाही. ज्ञानाचा आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे. मन ही नाजूक गोष्ट आहे आणि फार चंचल आहे. मन आणि सभोवतालची अनुकूल परिस्थिती यांच्या संयोगातून आपण काही प्रतिक्रिया देतो, याच्याशी ज्ञानाचा संबंध आहे. उदाहरण घ्यायचं ठरलं तर आंबा किती आंबट आहे असं नुसतं म्हणून चालत नाही, तो खाल्ला तर चटकन कळतं. अनुभवातून ज्ञान येतं, ज्ञान मिळतं. ज्ञानाच्या बळावर माणूस ध्येयाकडे जाऊ शकतो. जगण्याचं कोणतं तरी ध्येय पाहिजे, नाहीतर जगायला तरी काय अर्थ आहे. ज्ञानाच्या दोन शाखा आहेत, व्यावहारिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान. ज्ञानाच्या या दोन शाखा असल्या तरीही त्या वेगळ्या नाहीत, एकमेकींना विरोधीही नाहीत. सर्वसामान्य जगण्याची पातळी ही व्यावहारिक ज्ञानाची पातळी आणि वरची पातळी ही असामान्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाची पातळी. कोणतंही ज्ञान सर्वांच्या ठिकाणी आणि सगळीकडे असतं, मात्र त्याची जाणीव महत्त्वाची असते. म्हणजे पुन्हा जाणीवेचा संबंध मनाशीच येतो. संत आणि शिक्षक ज्ञानाची जाणीव करून देण्यासाठीच असतात. यातूनच गुरु शिष्य ही मोठी परंपरा जन्माला आली. त्याच्या पाठीमागे काही अर्थ आणि हेतूही आहे. या ज्ञान परंपरेत भारतीय संस्कृतीची मुळं रुजलेली आहेत. ज्ञान हे तर सामर्थ्याचंही प्रतीक आहे. केवळ शारीरिक श्रीमंती म्हणजे ज्ञान असं नाही. शरीरकाठी दुबळी असलेली कितीतरी ज्ञानी माणसं होऊन गेलीत. ज्ञान नेहमीच प्रभावी असतं. मानवी जीवन ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे, याचंही ज्ञान माणसाला लवकर होत नाही. विविध धर्मांमध्ये यासाठीच मार्गदर्शन केलं जातं. जीवनाचं ज्ञान, मानवी देह आणि आत्मा यांचा संबंध, माणसांचं कर्तव्य, माणसातील देवत्व या साऱ्या गोष्टींची जाणीव माणसाला होणं महत्त्वाचं. कुणालाही ही जाणीव अध्यात्माशिवाय होणं अवघड आहे. म्हणजेच मीचा शोध घ्यायचं ज्ञान याचाच अर्थ असा की सगळं ज्ञान. सगळ्या धर्मातील संतांनी माणसाला हेच शिकवलं. जीवनाचा खरा आनंद उपभोगण्याची क्षमता ज्ञानातच दडलेली असते. भरपूर पैसे देऊन एखादं चित्र, एखादं शिल्प विकत घेता येतं, पण ज्या कलाकारानं ते चित्र, ते शिल्प त्याला प्राप्त झालेल्या ज्ञानातून तयार केलेलं असतं.
1: श्रोते हो, आताच आपण विचारपुष्प यामध्ये ज्ञान या विषय ऐकलं. आकाशवाणीचा हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: हॅलो फार्मर्स,

सध्या आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग तिसरा.
1: आपली मनस्थिती कधी ना कधी वजा स्थितीमध्ये जाणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. काही जणांना असं वाटतं की असं नकारात्मक विचार मनात असणं म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते तो प्रॉब्लेम दडवतात किंवा नाकारतात. पण जसं आपल्या शरीरात मलमूत्र घाम तयार होतो तसंच मन काही ना काही वेळा अस्वस्थ होणं, वजा स्थितीमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या शरीरातल्या

0: रसायनांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो आणि जशी आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत तशीच अस्वस्थता निर्माण करणारी देखील रसायनं आहेत. ज्यावेळी एखादा धोका माणसाला जाणवतो त्यावेळी ती अस्वस्थता निर्माण करणारी रसायनं पाझरतात आणि त्यानुसार शरीरात बदल होतात आणि त्यामुळे असं अस्वस्थता नाकारणं हे योग्य नाही. अस्वस्थता आत्ता मन अस्वस्थ आहे हे आपल्याला मान्य करता यायला हवं आणि काही वेळा ती अस्वस्थता उपयोगी असते. आपली तयारी पुरेशी नाही आहे ही मनाला अस्वस्थ करणारी भावना असू शकते पण त्यामुळे मी तयारी करायला अधिक वेळ देऊ शकतो आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच अस्वस्थता खराबच आहे असं नाही. उलट अस्वस्थता असेल तर मला कोणत्या गोष्टीवर अधिक काम करणं आवश्यक आहे हे माझं मला समजू शकतं आणि ज्यावेळी ही अस्वस्थता खूप वेळ टिकते किंवा खूप तीव्र होते त्यावेळी ती ॲबनॉर्मल ती विकृत आहे इमोशनल डिसऑर्डर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरामध्ये आपण साधारण 16 तास जागे असतो आणि त्यातली समजा तासभर 1.5 तास मन अस्वस्थ असेल अधूनमधून अस्वस्थ मन होत असेल तर ते नॉर्मल आहे पण 16 तासातले 10 तास जर एखाद्या व्यक्तीची वजा स्थिती असेल तर मग हे डिप्रेशनचं लक्षण आहे किंवा त्याच्या मनात सतत जर चिंतेचेच विचार भीतीचेच विचार अधिक येत असतील तर ते अँझायटीचं लक्षण आहे आणि त्यावर काम करणं आवश्यक असतं आणि त्यावर काम करणं म्हणजेच सायकोथेरपी मानसोपचार की स्वतःच्या मनातले विचार समजून घेणं स्वतःच्या मनातल्या भावना समजून घेणं आणि भावनांच्या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य विकसित करणं जे आपण सर्वच माणसांनी करायला हवं. हे मानसोपचार परदेशात साधारण 150 वर्षापासून विकसित होऊ लागलेले आहेत. आत्ता ते आपल्या समाजात भारतीय समाजात हळूहळू गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक समजले जात आहेत तर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात ते वापरायला हवेत. आता मानसोपचार म्हणून आपल्याकडे जरी हे समजलेले नसतील तरी रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक तुकोबांनी लिहिलेले अभंग हे सगळे एक प्रकारचे मानसोपचारच आहेत. खरं म्हणजे मानसोपचाराची सगळ्यात सुरुवात गीता कृष्णानं अर्जुनाला जी भगवत गीता सांगितली तेव्हापासून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळी सुद्धा अर्जुनाची मनस्थिती अशीच वजा स्थितीमध्ये गेलेली होती त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. आज ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो त्याची अगदी हुबेहूब लक्षणं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यावर कृष्णानं जो काही उपाय सांगितला तोच म्हणजे मानसोपचार आणि त्यामुळे मानसोपचार हे काहीतरी खूप वेगळं परदेशी आहे असं नाही. ते समजून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात अप्लाय करायला हवं.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग 3 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर. परिसर

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे। त्यामुळे भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय। कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात। बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे। आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग दरवर्षी पृथ्वीवरील 1,500 अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो। 1 किलो डेनिम धुण्यात 250 लिटर पाणी

0: वाया जातं. तसंच 1 किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी 200 लिटर पाणी वापरलं जातं. यामुळंच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर 2 कोटी लोकांना 10 महिने पिण्याचं पाणी मिळू शकतं. फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण, जलसंकट, रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, कचरा या समस्या वाढतायत. वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे. ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, त्यामुळं कपडे खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो. अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागलीय, त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झालीय. अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती, उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही. त्याऐवजी पर्यावरण स्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही.
1: आताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग 3 ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बी आणि 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

इंग्रज मराठे यांच्यामध्ये पहिले नाविक युद्ध झाले ते 1679 साली. पहिला व्यंग चित्रपट टीम बोलवली हा प्रकाशित झाला तो 1928 साली. न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तो 1893 साली. गांधीवादी विचारवंत डॉक्टर सतीश कुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर झाला तो 2001 साली. T20 क्रिकेट सामन्यातील एका षटकात 6 षटकार मारणारा युवराज सिंग हा पहिला खेळाडू बनला तो 2007 साली. चित्रकार संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवडेकर यांचा जन्म 1867 साली झाला. नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्ड

यांचा जन्म 1911 साली झाला. भारतीय पशु वैद्य आणि प्राणी संग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हिड यांचा जन्म 1912 साली झाला. कॉन्टिनेंटल प्रकाशनचे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म 1917 साली झाला. निर्माते आणि नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म 1925 साली झाला. गायक अभिनेता आणि गीत लेखक लकी अली यांचा जन्म 1958 साली झाला. भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म 1977 साली झाला. भारतीय चित्रपट दिग्दर्शक पिनाकी चौधरी यांचा जन्म 1940 साली झाला. कॅडबरीचे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचा जन्म 1839 साली झाला. छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहायक खंडू बल्लाळ चिटणीस यांचे निधन 1726 साली झाले. हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक संशोधक आणि गंधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन 1936 साली झाले. जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन 1963 साली झाले. साहित्यिक विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना रा शिंदे यांचे निधन 1992 साली झाले. महात्मा गांधी आरोग्य सल्लागार आणि सहकार्य दिनशा के मेहता यांचे निधन 1993 साली झाले. रंगभूमी आणि चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन 2002 साली झाले. सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन 2004 साली झाले. मराठी चित्रपट भावगीत आणि संगीतकार दत्ता डावजीकर यांचे निधन 2007 साली झाले. संगीतकार दत्तात्रय शंकर तथा दत्ता डावजीकर यांचे निधन 2007 साली झाले.

0: शेवते आजचे दिनविशेष आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर, आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द।
1: आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।

0: करते गणरायाला, हात जोडते वरद विनायकाला, प्रार्थना करते गजाननाला, सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना। याच अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे गणेश उत्सवाच्या सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा।
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
2: आजच संपर्क करा।

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
3: आकाशवाणी अमरावती.
4: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
3: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
4: एकाकी मनाला भावनांची साथ,
3: गीत संगीत आणि मुक्त संवाद.
4: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
3: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.

जाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेव, सकाळचे 7:07 झालेली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आज केलेले रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या। रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती।
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा।
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
3: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।
0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया।
1: पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
1: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट एट द कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स. वी मस्ट बिल्ड मॉडर्न सिटीज व्हाइल प्रोटेक्टिंग देअर कल्चरल सोल. वी मस्ट एनकरेज इनोव्हेशन while respecting the tradition. We must ensure that development reaches every section of the society while our heritage continues to inspire future generations. Pune is an inspiring example of how

0: city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
1: छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं त्यांनी यावेळी स्मरण केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुणे महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळ मिळावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली. दरम्यान आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी प्रथम मुंबईत लालबागच्या राजाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. त्यानंतर लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राधाकृष्णन यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान करणार आहेत. देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार वचनबद्ध राहून अविरतपणे सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सेमीकंडक्टर अभियानाबद्दल.
2: सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे 2021 मध्ये कारखाने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खंडित झाल्यामुळे पुरवठा साखळ्यांवर किती अवलंबित्व आहे हे प्रकर्षानं लक्षात आलं होतं. या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून 21 डिसेंबर 2021 ला 76,000 कोटी रुपयांच्या खर्चासह सेमिकॉन इंडिया प्रोग्राम सुरू करण्यात आला. फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि डिझाईन यांचा समावेश असलेली संपूर्ण प्रक्रिया देशांतर्गतच उभारण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं. या सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत सुमारे 1,60,00,000 रुपयांच्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 2 फॅब्रिकेशन युनिट्स आणि 8 पॅकेजिंग युनिटचा समावेश आहे. यापैकी 4 ठिकाणी प्रायोगिक उत्पादन प्रक्रिया देखील देशातल्या विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे. म्हणजेच एका अर्थी सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा या समस्येचं असुरक्षिततेचं रूपांतर औद्योगिक योजनेमध्ये करण्याची किमया देशानं साधली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून योगेश रांगणेकर.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: मुंबईला जागतिक दर्जाचं ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचं केंद्र बनवण्याच्या राज्य शासनाच्या

असताना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतल्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनामुळे नवं बळ मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल मुंबईत बोलत होते. ऑस्ट्रेलियातील या अग्रगण्य विद्यापीठानं भारतातला आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतला कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण संशोधन उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल. तसंच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण तसंच मुकुटबंद गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकेरी असलेल्या चौक कर्जत मार्गाच्या दुपदरीकरणानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील. तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबंद आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गड चांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपये रेल्वेनं मंजूर केले आहेत. यामुळे सिमेंट प्रकल्प कोळसा आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली संपर्क व्यवस्था मिळणार आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन झालं. गौरीला माता पार्वतीचं किंवा महालक्ष्मीचं रूप मानलं जातं. गौरी पूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी गौरींना सजवून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज गौरी विसर्जन आहे. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणपती विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी देखरेख मनोरे प्रसाधनगृह निर्माल्य कलश प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिका अशी व्यवस्था केली आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढणार असल्यामुळं एसटीच्या रत्नागिरी विभागानं उद्यापासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी ही माहिती दिली. हवामान. आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: त्याची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: संगीताचा असल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचार.

0: आणि हा आवाज गेल्या 75 वर्षापासून आपल्या मनात रुंजी घालतोय. ऐकत रहा अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर.
1: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला त्याची जाणीव ठेवा. श्रोतेहो त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा झाडे जगवा.
2: श्रोतेहो पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
3: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
4: थोडं गोड थोडं तिखट, थोडं कडू थोडं आंबट, थोडं खारट थोडं तुरट, पण आमच्याशिवाय सर्व चळणी. आयुष्यात चव येईल ऐकून गाणी, म्हणून ऐकत रहा अमरावती आकाशवाणी सकाळी ठीक 10 ते 12 पर्यंत FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.
5: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेव सकाळचे 7:25 झाली आहेत. आता ऐकूया दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्ग

0: नागरिकांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलास मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर तुम्ही सांगितलं की 55 उड्डाणपूल, म्हणजे खर तर मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे आपण म्हणतो की लोकसंख्या खूप जास्त आहे क्षेत्रफळाच्या मानाने, कारण आपल्याकडे उंच उंच इमारती आहेत, आणि अशा वेळी उड्डाणपुलांची गरज ही खरोखरच सामान्य नागरिकाला अत्यंत भेडसावणारी अशी गरज आहे, आणि ते 55 तुम्ही इथे बांधलेले आहेत महामंडळाच्या मार्फत. तसंच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पहिला भारतातला महामार्ग आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने तो बांधला गेला आणि तो बांधल्यानंतर एकूणच दळणवळण किती सुलभ झालं?
2: हा देशातील पहिला एक्सप्रेस वे आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, आणि 1996 नंतरच हा महामार्ग हाती घेण्याचं ठरवण्यात आलं, आणि 2002 मध्ये हा पूर्ण केला गेला. मुंबई आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की पूर्वी जी कनेक्टिव्हिटी होती ती एक जुना NH4 रस्ता होता, नॅशनल हायवेचा, आणि मुंबई आणि पुण्यात अंतर पार करण्यासाठी त्या काळामध्ये 6 ते 7 तास लागायचे. कधी कधी ट्रॅफिक जाम असल्यानंतर त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागायचा. त्यानंतर राजे साठेंनी निर्णय घेतला की मुंबई आणि पुण्यामध्ये जर म्हणजे विकास साधायचा असेल आणि हे अंतर जर वेळेमध्ये कमी करायचं असेल तर ह्या द्रुतगती महामार्गाची बांधणी करणं गरजेचं आहे असा विचार राजे शासनाने 96-97 मध्ये केला, आणि हे काम हाती घेण्यात आलं. देशातला हा पहिला एक्सप्रेस वे आहे. एक्सप्रेस वे असल्यामुळे हा एक्सेस कंट्रोल आहे, म्हणजे ह्या एक्सप्रेस वे जसं नॅशनल हायवेला किंवा बाकी रस्त्याला एक्सेसेस बऱ्याच ठिकाणी असतात, पण या एक्सप्रेस वेला एक्सेस कंट्रोल असल्यामुळे ज्या ठिकाणी मेजर रस्ते क्रॉसिंग आहेत, किंवा आता पहिला जर आपण कळंबोलीला जर आपण त्या एक्सप्रेस हायवेवरून आपण त्या ठिकाणी प्रवेश केला एक्सप्रेस हायवेवरती, तर पहिला जो इंटरचेंज आहे आपल्याला एक्झिट घेता येतो, म्हणजे पहिला जो टोल स्टेशन आहे खारापूर जवळ तिथे एक एक्झिट घेता येतो, किंवा दुसरा एक्झिट जर घ्यायचा असेल तर आपल्याला कुसगावला लोणाळ्याच्या जवळ, किंवा खंडाळ्यामध्ये एंट्री करायची असेल तर तिथे एक एक्झिट पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा एक्झिट पॉईंट जो आहे तो मावळकडे जाण्यासाठी एक एक्झिट पॉईंट आहे, आणि देन शेवटचा जो पॉइंट आहे तो वेस्टर्ली बायपास.
1: बरोबर, म्हणजे वेगवेगळे एक्झिट इथे आहेत, आणि आता सर आपण म्हणतो
2: अशाच ठिकाणी एंट्री किंवा एक्झिट हे महामार्गावरती करता येतं, आणि बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी अमेनिटीज आहेत म्हणजे खालापूरला अमेनिटीज आहेत आणि पुण्याच्या साईडला पण त्या टोलच्या जवळ अमेनिटीज आहेत, अमेनिटीच्या ठिकाणी एक्सेस आहे.
1: बरोबर
2: आहे. तर हा एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे आहे त्या काळामध्ये विकसित केला, त्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं जे अंतर आहे ते खूप कमी झालं. म्हणजे अगदी एक्सप्रेस वे वरून जेव्हा आपण प्रवास करतो 94 किलोमीटरचा तो एक्सप्रेस वे, तर 94 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी एक साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये हे अंतर पार केलं जायचं.
1: नक्कीच सर. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
2: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यातलं जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंट मध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथपर्यंत जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालंय, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झालाय आणि वेळेमध्ये बचत झाली. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटर मध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची, त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्व्ज होते, असे वळणं होते, काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचे असे कर्व होते, शार्प कर्व्ज होते, उतार होते, स्टीप उतार, म्हणजे 7% पर्यंत असे स्टीप उतार होते, जास्तीत जास्त 3 ते 3.5% आपण उतार असायला हवा आयआरसी कोड प्रमाणे, 7% पर्यंत असे उतार त्या घाट पोर्शन मध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक

0: कोंडी होती, त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे. आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळं झालेली आहे. आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत दररोज होती आहे.
1: 1 कोटी रुपयांची
0: इंधन बचत होती आहे असा एक फायदा झाला. आणि दुसरं कसं झालंय की अंतर कमी झाल्यामुळं, प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
1: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंक च्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: आणि आता पहा, हा एक्सप्रेस वे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेस वे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शन मध्ये येतो, घाट पोर्शन मध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेस वे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शन मध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4चा आहे. आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे म्हणजे एज गुड एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5ची म्हणजे 5+5ची लेनची सुविधा आहे आणि 3+3ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ 8+8ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे. आणि हायवे जो आहे आता 3+3चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलंय. 3+3 वरून आम्ही आता 5+5चा एक्सप्रेस वे जो रुंदीकरण करायचं ठरवलंय. आणि आता कॉन्क्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो. आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झालाय. म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचा लाईफ संपलेला असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही कॉन्क्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत. म्हणजे नव्याने कॉन्क्रीटचा रस्ता होईल, 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा. आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वाइडनिंग होईल. आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल. म्हणजे एज गुड एज तो 5+5चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6चा असा एक्सप्रेस वे या ठिकाणी होईल. आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल. आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
1: नक्कीच सर. आणि खरोखरच मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरं महाराष्ट्रातली आहेत आणि अनेक शहरांना देखील पुढे जोडणारा हा महामार्ग आहे. तसंच दुसरं एक महत्वाचं शहर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
0: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे. हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि 2019 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते. ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी. आणि लोकांचा विरोध होता. अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं. कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही रेटनरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायएस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेट डीड झालं समृद्धी महामार्गाचं, त्याच्यावरती साक्षीदार म्हणून आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे. आणि तिथून कार्यार्थाने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड इक्वेशन मध्ये आम्ही कुठे थांबलो नाही. नॉन स्टॉप लँड इक्वेशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता. म्हणजे छत्रपती संभाजीनगरच जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळच शिवरी आणि घोरवड हे गाव आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण लँड इक्वेशन केलं. आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 ला आम्ही सुरू केला. आणि 2022 ला म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंगरोडवरनं, तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर

0: ट्रिपचं चेंज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं. तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा, तो आम्ही डिसेंबर 2022 मध्ये वाहतुकीसला गेला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं. आणि पुढचे जे टप्पे आहेत, म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता, भरवीर 600 किलोमीटरला आहे, भरवीर 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना, म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो, ते आम्ही जून 2025 मध्ये शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महागाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या
1: काळामध्ये.
0: 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली. आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला, 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण झालेली आहे. तसं

0: 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना, म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो, ते आम्ही जून 2025 मध्ये शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय की याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली.
1: 1903
0: छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला, 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलंय. पण त्या काळामध्ये, म्हणजे याच्या आधी, हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता
1: समृद्धी
0: महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित, म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: म्हणजे
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 701 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील,
0: 701 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत.

श्रोते हो आताचं वर्णन. सुभाष दळवी यांच्या स्वरात श्रीकांत ओक यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अशोक वायगणकर यांचं.

0: श्रोतेहो, आताच आपण नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. स्वर होता उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांचा आणि जितेंद्र कुलकर्णी यांचं संगीत.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेवादाचा आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मयूर देवल यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं यस अजिंक्य यांचं.

श्रोतेहो, आताच आपण नशीबवान या चित्रपटातली ही कव्वाली ऐकलीत. गायक होते सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर. गीतकार सुधीर मोघे आणि संगीत आनंद मोडक यांचं होतं. श्रोतेहो, आताच आपण मिश्र संगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेघाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळची 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
1: पुणे सकाळ से 8:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन। घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार। ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील। हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे। आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं। 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,

0: महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं उपराष्ट्रपतींनी स्मरण केलं. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले,
1: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स. वी मस्ट बिल्ड मॉडर्न सिटीज व्हाइल प्रोटेक्टिंग देअर कल्चरल सोल. वी मस्ट एनकरेज इनोव्हेशन while respecting the tradition. We must ensure that development reaches every sections of the society while our heritage continues to inspire future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
0: या कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टी आणि कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिवल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कालच्या आपल्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. तसंच लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला देखील उपराष्ट्रपती उपस्थित राहिले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं काल बेंगळुरू इथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेला 2 LCA तेजस FOC श्रेणीतील 2 आसनी प्रशिक्षक विमानं, 3 HTT-40 मूलभूत प्रशिक्षक विमानं तसंच पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर्स सुपूर्द केली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू उपस्थित होते. अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असून या क्षेत्रात धोरणात्मक प्रगती केली पाहिजे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केलं. सरकारनं घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 15 दिवसांच्या सध्याच्या मर्यादेपेक्षा अधिक ठेवला जाणारा साखरेचा साठा केवळ ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच अग्रिम अधिकार योजना आणि टॅरिफ रेट कोटा म्हणजेच शुल्क दर कोटा अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच प्राप्त केलेला असावा अशी अट घालण्यात आली आहे. खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असून ती केवळ 15 दिवसांच्या वापरापुरती मर्यादित असेल. सध्या जे घाऊक ग्राहक प्रति महिना 10 मेट्रिक टनपेक्षा अधिक साखर वापरतात त्यांना साखरेचा साठा 15 दिवसांपर्यंत ठेवण्याची परवानगी आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात काल एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 15 पोलिसांसह 21 जण ठार झाले आणि 100 अधिक जण जखमी झाले. या घटनेत किमान 73 पोलीस आणि 30 नागरिक जखमी झाल्याचं कोहाट रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ताहिर शाह यांनी सांगितलं. शुक्रवारच्या नमाजादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं असून इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना काल स्वतंत्र नावं आणि निवडणूक चिन्ह देण्यात आली. अरूप रॉय गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि एनव्हलप अर्थात लिफाफा हे चिन्ह, तर ममता बॅनर्जी गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह देण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरामध्ये या दोन्ही गटांना मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा दिला जाईल असं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. पुढील महिन्याच्या 6 तारखेला नंदीग्राम आणि रेजीनगर इथं होणाऱ्या पोटनिवडणुका दोन्ही गट नवीन नावं आणि चिन्हांसह लढवतील. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या

रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केले आहेत. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली काल देशभरातल्या 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्चस्तरीय बैठक झाली. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक केंद्रित प्रमुख उपक्रमांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा सहभाग अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहभागी विद्यापीठ प्रमुखांना विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशामुक्त अभियान आणि युवा संपर्क कार्यक्रम या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसंच या उपक्रमांमध्ये तरुण पिढीचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. भारतातील स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सनं केलेल्या व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण 2026 मध्ये 40 हून अधिक जागतिक बाजारपेठांच्या यादीत भारताला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिरता, विकास आणि व्यवसाय सुलभता याबाबतीत भारतामधील व्यावसायिक वातावरण सुवर्ण मानक

0: वातावरण सर्वेक्षण 2026 मध्ये 40 हून अधिक जागतिक बाजारपेठांच्या यादीत भारताला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिरता, विकास आणि व्यवसाय सुलभता या बाबतीत भारतामधील व्यावसायिक वातावरण सुवर्ण मानक प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात 8.2% वाढ होऊन ती सुमारे 221 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संगणक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातल्या निर्यातीच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार काल ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेसाठी भारताकडून संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. भारताकडून पाठवण्यात आलेला गोंधळ हा 4था मराठी चित्रपट आहे. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून प्रारंभ होत आहे. जपानमधील आयची नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 2:30 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सुरू होईल. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर हे उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्वीप, ओडिशा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटं, केरळम, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन. घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: सूर्याने तोंडावरचं अंथरुण दूर केलंय. क्षितिजावर पसरली आहे सुंदरशी चादर. दूर एका वासुदेवाचा गजर. ओव्यांचे सूर जात्यावर. पक्षी गातात सुंदर गाणी. तुमची नाही, माझी नाही, आपणा सर्वांची आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 8:41 झालेले आहेत. ऐकूया लोकसंगीत.

श्रोते हो आताच आपण उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश केबुडकर यांची शब्दरचना ऐकलीत. राम कदम यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता पिंजरा.

स्वारी देवाची गंगा तिथं वाहत होती भक्तिभावाची।

गडावर चालला होता असा आनंद आणि पुरा उमलून आला एकेका काळजाचा कंद आणि जो तो झाला होता त्या सुगंधाने धुंद सुगंधाने धुंद

एकाएकी उठला, कोणाकडे ना हल्ला आला कुठला, अरे जो तो नाका पुढे पळत सुटला. आल्या बादशाही फौजा चढून, मारा औचित मागून पुढून, कुठं बसणार सारं

श्रोतेहो आता आपण सुलोचना चव्हाण आणि सहकारांच्या सुभरात गदी माडगुळकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतेहो आताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

काय काय केलं पाहिजे आपल्या आपल्या स्तरावर, प्रत्येक नागरिक आणि आपल्या स्तरावर काय केलं पाहिजे हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र शासन सुद्धा यामध्ये एक भर टाकण्याचं काम करत असते. जलसाठा, जमिनीतला जो जलसाठा आहे किंवा पाण्याची जी पातळी आहे ही कमी होत आहे, भूजल साठा हा कमी झालेला आहे. आपल्याकडे तलावांचं प्रमाण किंवा धरणांचं प्रमाण जास्त पाहिजे, तेव्हा आपण त्या पाण्याचा उपयोग चांगला करू शकतो. पावसाचं पाणी आपण मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये तलावांमध्ये साचवू शकतो आणि त्या साचलेल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, औद्योगिकरणासाठी आणि शेतीसाठी करू शकतो. मग आपण यामध्ये पुनर्भरण कसं केलं पाहिजे, कुठल्या कुठल्या कुठल्या बाबी आहे ज्या बाबींमधून आपण पुनर्भरण करू शकतो, यामध्ये खरं तर जलसंचयन आणि महाराष्ट्र शासन यामध्ये काही गोष्टी करताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये प्रामुख्यानं पाणी अडवणे, साठवणे आणि जमिनीत मुरवणे आणि गरजेनुसार त्याचा वापर करणे म्हणजे जलसंचयन आहे. एकदम साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये त्याची व्याख्या केलेली आहे. जलसंचयन म्हणजे पाण्याचा स्रोत, पाणलोट क्षेत्र, माती आणि भूजल याचे संरक्षण आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणे. पावसाचं पाणी साठवण्यासाठी शेततळी तयार करतो, नाले ओढ्यांवर लहान लहान बंधारे बांधतो, विहिरींचं आणि भूजल पुनर्भरण करतो. मग यापासून काय होते, खरं तर मातीची धूप रोखणे हे महत्वाचं काम होते. उपलब्ध पाण्याचा वापर जर आपण काटकसरीने केला तर आपल्याला ते पाणी इतरही बाबींसाठी वापरता येईल. मग महाराष्ट्रामध्ये जलसंचयनाची काय गरज आहे असा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी असते प्रत्येक प्रदेशानुसार आणि पावसाचं असमान वितरण आपण पाहतो. म्हणजे कोकणात जास्त पाऊस पडतो, मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडतो, विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आणि मधल्या विदर्भामध्ये पाऊस कमी असतो. त्यानंतर मराठवाड्याचा काही भाग तसाच आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग तसा. आपण ही भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन निर्माण करणं हे तितकंच गरजेचं या ठिकाणी जाणवतं. काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आपल्याला दिसते, मग या ठिकाणी पावसाचं पाणी साठवणं तितकंच गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर नाथसागर, औरंगाबादला आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण आपण या ठिकाणी पाहतो, या जिल्ह्यामध्ये पाहतो. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याऐवजी ते जर योग्य ठिकाणी अडवलं आणि ते जर जमिनीमध्ये मुरवलं तर आपल्याला पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात दिसेल, जमिनीत ओलावा निर्माण झालेला दिसेल आणि हेच पाणी आपण मग शेतीसाठी आणि उद्योगासाठी वापरू शकतो. शासनाचे काही उपक्रम आहेत जसं की जलयुक्त शिवार योजना. 2014 साली ही योजना सुरू करण्यात आली. गावागावांमध्ये जी पाणी टंचाई होती, पावसाचं पाणी अडवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सुरू केलं हा याचा प्रमुख उद्देश होता. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात साधारणपणे पात्र गावांमध्ये जलसंचनाचे कामं किंवा जलसंधाराचे कामे, जलसाक्षरतेचे कामं लोकसहभागावर भर दिला गेला. मागेल त्याला शेततळे दिले, पावसाचे पाणी साठवण्यासाठी शेततळे उभारण्यासाठी मदत या योजनेचा हा उद्देश होता. साठवलेल्या पाण्याचा गरजेनुसार शेतीसाठी उपयोग करणे हा त्यामागे प्रमुख उद्देश होता. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, लहान लहान जलसिंचन प्रकल्प आणि या जलस्रोताचं संवर्धन करणं हा महत्वाचा भाग होता या योजनेमधला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मग काय आहे या योजनेमध्ये, तर पाणलोट क्षेत्राचा विकास करणे, मृदा संधारण करणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे हा कार्यक्रम यासाठी राबवला गेला. महाराष्ट्राच्या मृदा आणि जलसंधारण विभागाच्या विभागामार्फत या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. मग अटल भूजल योजना असेल, भूपातळी कमी होत असलेल्या भागांमध्ये भूजल व्यवस्थापन ग्रामपंचायतीच्या सहभागाने जलसुरक्षा नियोजित आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यावर भर दिला गेला. महाराष्ट्रात साधारणपणे 13 जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग किंवा ही योजना राबवल्या गेली. या योजनेमध्ये बऱ्याच गावांचा सहभाग आपण यामध्ये नोंदवलेला दिसला आहे. जल जीवन मिशन असेल, केंद्र शासनाचा हा प्रमुख कार्यक्रम होता. ग्रामीण कुटुंबांना सुरक्षित आणि पुरेशे पिण्याचे पाणी घरगुती नळाद्वारे उपलब्ध करून देण्यावर केंद्रित करण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता वाढवणे, नियमित पुरवठा करणे आणि ग्रामस्तरावर सहभाग वाढवणे हा एक महत्त्वाचा उद्देश होता. जलसिंचन निर्माण झाल्यास सिंचन क्षमता वाढेल. विभागाची जलसंधारणामुळे साधारणपणे संभाव्य फायदे आपण सगळ्यांना दिस. पावसाचे पाणी अडवून जलसाठा वाढवण्यास मदत होईल, भूजल साठा वाढवण्यासाठी मदत होईल, विहिरीच्या पाण्यामध्ये उपलब्धता सुधारण्यासाठी मोठी मदत होईल, शेतीसाठी पाण्याचे नियोजन होईल, मातीची

कमी करण्यास मदत होईल आणि गावाच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढण्यास अशा योजनांचा मोठा सहभाग असतो आणि लोकसहभाग अशा मोठ्या योजनांमधून आपल्याला होताना दिसते. तर नागरिकांनी काय केलं पाहिजे? नागरिकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वतःही स्वतःच्या पाण्याचं नियोजन, आपण पाण्याची बचत करून योग्य ठिकाणी पाण्याचं नियोजन करून आपल्या शेतीसाठी असो की घरच्या वापरासाठी असो, या पाण्याचं योग्य नियोजन करून पावसाच्या पाण्याची साठवणूक आपल्याला करायची आहे वेगवेगळ्या पद्धतीने. विहीर पुनर्भरण असेल, बोर पुनर्भरण असेल, शेततळे असतील, अशा सगळ्या योजनांमध्ये वैयक्तिक लाभ घेऊन आपण या योजनांमध्ये सहभागी होता येईल. पाणी ही काळाची गरज ओळखून आपण खबरदारीने जबाबदारीने पाण्याचा वापर केला पाहिजे, त्यामागचा प्रमुख

वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.

यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी इतक्याशी मुकाबला करून

अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव.

श्रीतो, खरं तर युद्ध म्हटलं की प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत आपण अनेक युद्धांच्या गोष्टी, अनेक पुस्तकांमध्ये ऐतिहासिक युद्ध आपण वाचलेले आहेत. लहानपणी काही कथा सुद्धा आपण ऐकलेल्या आहे. मात्र महाराष्ट्राच्या भूमीवर मराठ्यांच्या आणि इंग्रजांच्या दरम्यान जे युद्ध झालं, हे युद्ध कूटनीती आणि योग्य निर्णय, हे दोन बाबी, या दोन बाबी किती महत्वाच्या आहेत हे आपल्याला माहीत असणं किंवा श्रोत्यांना माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. ऐतिहासिक निर्णय कसे घेतले जातात, भविष्यातल्या काही योजना कशा आखल्या जातात हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आपण या युद्धासंदर्भात अगदी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. इसवी सन 1679 या दरम्यान मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध जरी झालं नसलं, मात्र खांदेरी आणि उंदेरी या दोन बेटांवरून अत्यंत महत्वाचा नौदल संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्राचे नव्हे तर कूटनीती तज्ज्ञ म्हणून संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या सगळ्या गोष्टींचा बारकावा महाराजांना माहीत होता. मुंबईच्या बंदरावर वचक ठेवण्यासाठी जंजिराला सिद्दी जोहरपासून रोखण्यासाठी मुंबईजवळ खांदेरी आणि उंदेरी या दोन बेटाला तटबंदी बांधण्यास सुरुवात केली महाराजांनी. आणि याला इंग्रजांनी तीव्र विरोध केला आणि तिथूनच एक संघर्षाची ठिणगी पेटल्या गेली. खांदेरी आणि उंदेरी हे दोन मुंबईच्या समुद्राच्या प्रवेशावर अगदी महत्वाचं स्थान यांचं होतं. आणि इंग्रज आणि सिद्दी यांना जर रोखायचं असेल तर ह्या दोन बेटावर ताबा मिळवणं किंवा या दोन बेटावर आपली पकड असणे हे महाराजांना माहीत होतं. आणि पश्चिम किनारपट्टीवरील ज्या हालचाली आहे यावर सुद्धा बारकाईनं लक्ष ठेवता येते हे महाराजांना माहीत होतं. म्हणून ऑगस्ट 1979 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं नौदल प्रमुख यांना आदेश दिले, सैन्य पाठवून दगडी किल्ला बांधण्यास सुरुवात केली. इंग्रजांनी आक्रमण केले. मराठ्यांचे हे पाऊल पाहून मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नमेंट थॉमस रोल यांनी मराठ्यांना खांदेरी बेट रिकामे करण्याचा इशारा दिला. मराठ्यांनी त्यास नकार दिला आणि इंग्रजांनी आपल्या लढाऊ जहाजाद्वारे खांदेरी बेटाला वेढा घातला. खरं तर त्या काळात सुद्धा असे हो जहाज ब्रिटिशांनी त्या काळात निर्माण केले होते. एक हंटर आणि रिव्हेंज असे दोन युद्ध जहाजे त्या ठिकाणी तैनात केले. मात्र मराठ्यांच्या छोट्या पण चपळ नौदलाने इंग्रजांना चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात मराठ्यांनी इंग्रजांचे डव या नावाचे जहाज पकडले आणि अनेक ब्रिटिशांना, अनेक ब्रिटिश सैनिकांना युद्ध कैदी बनवलं. खरं तर युद्धाचा परिणाम असा झाला, इंग्रजांना कळून चुकले आणि समुद्रावर मराठ्यांना हरवणं हे सोपं नाही हे कळालं. 1680 इंग्रजांनी माघार घेतला.

आणि सलोख्याचा एक करार करण्यात आला. या कराराद्वारे इंग्रजांनी खांदेरी बेटावरील मराठ्यांचे वर्चस्व मान्य केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचा एक मोठा धोरणात्मक विजय ठरला. श्रोतो, आता आपण सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय कूटनीती वापरली जागतिक स्तरावर या संदर्भात आपण ते जाणून घेऊया. मध्यपूर्व अर्थात खाडी देश इराण, याला इराण वार 2026 असं म्हटलं जाते. या भागात सध्या भीषण तणाव सुरू आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांमध्ये थेट संघर्ष आणि युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहितीच आहे. आपण हे वर्तमानपत्रांमध्ये, न्यूज चॅनलवर आणि आकाशवाणीच्या माध्यमातून या सगळ्या युद्धांची माहिती आपल्याला मिळतच असते. मग आपण सौदी अरब संघर्ष हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. समुद्री मार्ग ब्लॉकचा धोका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हार्मुझची समुद्रधुनी हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. समुद्रावर व्यापार करणे हे आता किती धोक्याचे आहे हे आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल या युद्धाच्या माध्यमातून. युक्रेन रशिया युद्ध, या दोन देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे हे एकमेकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले कसे सुरू आहे, आधुनिक पद्धतीचा वापर आजच्या आपल्याला युद्ध परिस्थितीमध्ये वापरताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये आधुनिक शस्त्रांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आज आपल्याला करताना हे देश दिसत आहेत. मात्र श्रोतो, हे जे गृहयुद्ध आहे किंवा दोन देशांमध्ये जे युद्ध चाललेले आहे हे अधिक भीषण आणि विदारक बनणार आहे, कारण लष्करी निम लष्करी अशा दोन्ही फौजा त्या ठिकाणी येऊन आपला तळ त्यांनी ठोकलेला आहे आणि लाखो लोक या युद्धाच्या माध्यमातून विस्थापित झालेले, आपल्याला गंभीर परिणाम, मानवावर एक मोठं संकट निर्माण झालेलं दिसते आहे. मग आपण म्यानमार आणि तिथल्या लष्करी राजवट या संदर्भात सुद्धा सध्या हा विषय चर्चेत आहे. कांगो आणि हैती या दोन देशांमध्ये सुद्धा आपल्याला जे गँगवार आणि हस्तक्षेप सुरू आहे हे आपल्याला दिसते आणि सुरक्षा पूर्णपणे कोलमडलेली दिसते आपल्या या सदरील देशांमध्ये. समुद्रावर असलेलं जे वर्चस्व आहे या दोन देशांमध्ये आपल्याला कसं पेटून उठलेलं दिसते आहे, त्याचा डायरेक्ट परिणाम शोधे हो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट परिणाम आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर या युद्धांचे परिणाम आपल्याला दिसत आहे. खाडी देशांमध्ये तणावामुळे भारताच्या तेल आयातीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळी ही पूर्णपणे खंडित होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आणि आपण पाहतो की सध्याच्या अहवालामध्ये, म्हणजे राष्ट्र यांच्या अहवालामध्ये अनेक आकडेवारी दररोज न्यूजपेपर आणि वर्तमानपत्रामध्ये आणि वेगवेगळ्या बातम्यांमध्ये आपण ऐकत असतो. या देशांमध्ये मानवी संकट आपण त्याला असं म्हणू शकतो. खरं तर एक म्हण आहे, युद्ध नको बुद्ध हवा. याच संदेशासह आपण अशी अपेक्षा करू शकतो की युद्धामुळे मानवजातीला मोठ्या संकटात टाकण्यापेक्षा आपण शांततेनं कुठल्याही विषयावर तोडगा मात्र काढू शकतो.

सध्या आपण आधी बघितलं की जल ही जीवन है, पाण्याला आपण जीवन असे संबोधतो. मात्र आता सध्या हवेची जी गुणवत्ता आहे, या गुणवत्ते संदर्भात जगभरात चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. आत्ताच अलीकडे 16 सप्टेंबरला ओझोन दिवस साजरा करण्यात आला. मग शेवटी काय आहे ओझोन दिवस, काय आपण याला कसं या ओझोन दिवसाकडे पाहतो? तर मानवी जीवनाला श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवेची आवश्यकता असते. खरं तर स्वच्छ हवा हे प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. मग मानवाचाच नव्हे तर या स्वच्छ हवेवरच आपलं जीवन अवलंबून असताना दिसते. आज आपण जे हवेचं प्रदूषण पाहतो याचा थेट संबंध ओझोनशी आहे. आणि आपण या ओझोनच्या स्तराला किंवा लेअरला डॅमेज करण्याचं जे कार्य आपण हाती घेतलंय, मानवाने जे कार्य हाती घेतलेलं आहे, आपण ते पुढे पाहणार आहोत किंवा आपण त्या संदर्भात बोलणार आहे. खरं तर ओझोनचा लेअर हा दिवसेंदिवस पातळ होत आहे. सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहे, ही थेट याचा संबंध पृथ्वीवर असणाऱ्या

जीव जंतू मानव आणि वनस्पती यावर परिणाम करणार आहे. काय आहे हे अतिनील किरण आणि मानवाला त्यापासून कसा धोका आहे या संदर्भात आपण जाणून घेणार. खरं तर ओझोन हा एक ऑक्सिजनचा प्रकार आहे. आपण जो श्वास घेतो या ऑक्सिजनच्या रेणूमध्ये दोन अणू असतात. शोधव ओझोनच्या रेणूमध्ये ऑक्सिजन असते हे आपण बघितलेलं आहे. आणि रासायनिक सूत्र O3. पृथ्वीच्या वातावरणातील स्ट्रॅटोस्फियर म्हणजे सितंबरमध्ये ओझोनचे प्रमाण अधिक असते. हा भाग साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 15 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. ओझोनचे सर्वाधिक प्रमाण साधारण 30 ते 35 किलोमीटर उंचीच्या आसपास आपल्याला आढळते. मग हा पृथ्वीला किती महत्वाचा आहे ओझोनचा थर आपल्याला माहीत असलं पाहिजे. सूर्यापासून येणारे जे अतिनील किरणं आहेत अल्ट्राव्हायोलेट रेज त्याला आपण किरणे म्हणतात. UV रेज असंही त्याला म्हणते. प्रामुख्याने तीन प्रकार आहे UVA UVB आणि UVC. ओझोनचा थर विशेषतः UV किरणं बहुतांश UVB किरणे शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होण्यात मदत होते. अतिनील किरणाचा अतिरेक झाल्यावर त्वचेवर भाजल्यासारखे परिणाम होतात. डोळ्यांना इजा होते. त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. वनस्पती आणि सागरी परिसंस्थावरही याचे परिणाम होऊ शकतात. म्हणून ओझोनचा थर हा पृथ्वीवरील प्रत्येक जीवासाठी नैसर्गिक कवच असं त्याला म्हटलं जाते. मग आपण जसं मी आधी म्हटलं की मानवाने ह्या ओझोनच्या थराची झीज जी मानवाच्या हातानेच होत आहे. मानव ह्या ओझोनच्या थराला कशा प्रकारे हानी करते आपण पाहणार आहे. 20व्या शतकात रेफ्रिजरेटर ज्याला आपण फ्रीज म्हणतो, एअर कंडिशनर ज्याला AC म्हणतो, असे अनेक CFC क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा गॅस हे सगळे जे आपण आधुनिक यंत्र म्हणूया आपण हे यंत्र सोडण्याचं काम करत असतात. आणि ही रसायने वातावरणात गेल्यानंतर दीर्घकाळ हे टिकूही शकतात. मग सितांबराला म्हणजे ओझोनचा जो थर आहे तो सितांबरामध्ये आहे. तर यामुळे अतिनील किरणाचे जे विघटन होते आणि त्यामध्ये क्लोरीन आणि ब्रोमिन या ओझोनच्या रेणूचा नाश हे घटक जे आहे जे रासायनिक घटक आहे हे करतात, मोठ्या प्रमाणात करतात आणि ओझोनचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते. ओझोन होल म्हणजे काय आपण समजून घेऊया. साधारणपणे त्याला त्याचा प्रत्यक्ष छिद्र पडले असा त्याचा अर्थ नाही आहे. विशिष्ट प्रदेशात ओझोनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊन ओझोनचा थर पातळ झालेला आपल्याला काही वैज्ञानिकांनी सांगितलेला आहे. या स्थितीला सामान्य भाषेत ओझोन होल असे म्हणतात. अंटार्क्टिका म्हणजे दक्षिण ध्रुवाच्या परिसरात वसंत ऋतूच्या काळात ओझोनचे मोठ्या प्रमाणात झीज आपल्याला झालेली आढळते. मग आपण जागतिक स्तरावर ओझोनच्या संरक्षणासाठी कुठले पावलं उचलले जातात हे आपण बघितलं पाहिजे. कारण ओझोनच्या थराला निर्माण झालेला जो धोका हे लक्षात घेऊन अनेक संस्था आज एकत्र झालेल्या आपल्याला दिसतात. त्यालाच व्हिएन्ना करार 1985 म्हटले जाते. 16 सप्टेंबर 1987 हा प्रोटोकॉल सर्व देशांनी स्वीकारला. ओझोनचा थर नष्ट होऊ नये यासाठी काही पावले उचलली गेली, करारामध्ये स्वीकारलेले आहे. तर नियंत्रित रसायनाचा वापर हा टप्प्याटप्प्याने झाला पाहिजे आणि जागतिक स्तरावर वृक्षरोपण हे झालं पाहिजे. क्लोरोफ्लोरोकार्बनचं उत्सर्जन कमी झालं तर ओझोन लेअरची जी झीज आहे हे कमी प्रमाणात होण्यास सुरुवात होईल. मग एक नागरिक म्हणू शकतो आपण काय करू शकतो. या ओझोनच्या थराला नियंत्रित करण्यासाठी आपण कमीत कमी रेफ्रिजरेटर AC कमीत कमी वापरलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे. हे तर झालंच एक नागरिक म्हणून. मात्र आपण स्वच्छ हवा घेण्याचा जो आपला नैसर्गिक अधिकार आहे या अधिकाराला आपण तितकंच सजग नागरिक म्हणून या नियमांचं पालन केलं पाहिजे. ओझोनचा थर हा पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करणारा निसर्गाचा एक महत्वाचा भाग आहे. शोधतो आपण सर्वांनी एकत्र येऊन ओझोनच्या थराचे संरक्षण करण्यासाठी सकारात्मक प्रगती झाली पाहिजे यासाठी जागतिक सहकार्य आणि प्रत्येक नागरिकाचं सहकार्य, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर आपण सातत्याने सुरू ठेवला पाहिजे. तरच आपण ओझोनचा थर वाचवू शकतो आणि पृथ्वीवरील जीवन सुरक्षित ठेवू शकतो.

0: या संदेशासह आजच्या कार्यक्रमातून मी अजय घरडे निरोप घेतो. नमस्कार.
1: श्रोते हो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं अजय घरडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 10:31 झाली आहेत. आता ऐकूया गीतगंगा हा कार्यक्रम.
2: गीतगंगा
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत.

श्रोतेहो, आताच आपण उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि आनंद शिंदे यांच्या स्वरात प्रवीण तवणी यांची शब्दरचना ऐकली. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता थरथराट.

0: गम्मत जम्मत या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलत. अनुराधा पौडवाल यांचा स्वर होता आणि अशोक पत्की यांचं संगीत.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची शब्दरचना आताच आपण ऐकलीत. अरुण पौडवाल यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता चंगू मंगू.

श्रोतेहो, आताच आपण सुरेश वाडकर आणि जोशना हर्डीकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि चित्रपट होता देह धनादन.

0: श्रोतेहो, आताच आपण सर्जा या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा स्वर होता. नाधव महानोर यांची शब्दरचना आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. तर या गीतासोबतच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सकाळचे 11:01 झाले आहे. प्रसारित करीत आहोत गीत गुंजन अंतर्गत स्मृती गंध हा कार्यक्रम.
3: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: श्रोते हो नमस्कार. आजच्या गीत गुंजन अंतर्गत स्मृतिगंध या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपल्या आयुष्यात काही गाणी अशी असतात जी आपण फक्त ऐकत नाही तर ती जगत असतो. एखाद्या गाण्याची धून कानावर पडते आणि अनेक वर्षापूर्वी पाहिलेला चित्रपट नेमका आठवतो. त्या चित्रपटातील एखादा प्रसंग आठवतो, एखादा पात्र आठवतो आणि त्या पात्राला पडद्यावर साकारलेला कलाकारही आठवतो. हिंदी चित्रपट सृष्टीत अशाच आठवणी निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे करीना कपूर. ग्लॅमर, अभिनय, नृत्य, सहज संवाद फेक, व्यक्तिरेखेनुसार बदलणारी देहबोली आणि पडद्यावरची स्वतःची वेगळी उपस्थिती यामुळे करीना कपूरने गेल्या 2 दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. कपूर घराण्याचा चित्रपटांचा समृद्ध वारसा लाभलेल्या करीनाने मात्र केवळ त्या वारशावर विसंबून न राहता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या करीनाचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता हे हिंदी चित्रपटसृष्टीची संबंधित होते. मोठी बहीण करिश्मा कपूर ही देखील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अशा चित्रपटाशी जवळचा संबंध असलेल्या कुटुंबातून आलेल्या करीनाने 2000 मध्ये JP दत्ता यांच्या रिफ्युजी या चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. पहिल्या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत काम करताना करीनाने एक संवेदनशील व्यक्तिरेखा साकारली. पदार्पणापासूनच तिच्याकडे केवळ ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून न पाहता अभिनयाची क्षमता असलेली कलाकार म्हणून पाहिले जाऊ लागते. आणि म्हणूनच आजच्या स्मृतिगंध या कार्यक्रमात आपण तिच्या आयुष्याचा किंवा कारकिर्दीचा केवळ माहितीपट सांगणार नाही तर तिच्या चित्रपटातील

त्यांच्या माध्यमातून तिच्या अभिनय प्रवासाच्या आठवणी जागवणार आहोत. तर सुरुवात करूया तिच्या पहिल्या चित्रपटातील एका सुंदर गाण्याने.

श्रोते हो, आताच आपण रिफ्युजी या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांचा स्वर होता, जावेद अख्तर यांची शब्दरचना आणि अनु मलिक यांचं संगीत. श्रोते हो, रिफ्युजी चित्रपटातील हे गीत एका प्रवासाची, सहप्रवासाची आणि मनात उमटणाऱ्या नव्या भावनांची जाणीव करून देणारं गीत आहे. रिफ्युजीमध्ये करीना कपूरने नाझू ही व्यक्तिरेखा साकारली होती. सीमावर्ती प्रदेशातील पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा आणि दोन तरुणांच्या नात्याभोवती फिरणारा चित्रपट. करीना कपूरसाठी मात्र हा केवळ पहिला चित्रपट नव्हता, तिच्या पुढील प्रदीर्घ कारकिर्दीची ही सुरुवात होती. पदार्पणाच्या काळात तिच्या अभिनयात तरुणाईचा ताजेपणा आणि निरागसता जाणवत होती. रिफ्युजीनंतर तिच्याकडे अनेक चित्रपट आले आणि तिचा प्रवास वेगाने सरकू लागला. 2001 हे वर्ष तिच्यासाठी विशेष महत्त्वाचं ठरलं. मुझे कुछ कहना है, अजनबी आणि कभी खुशी कभी गम यासारख्या चित्रपटातून ती एकाच वर्षात प्रेक्षकांसमोर आली. एका अभिनेत्रीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळणं ही महत्त्वाची बाब होती. मुझे कुछ कहना है हा तरुणाई, प्रेम आणि नात्यांच्या भावविश्वाभोवती फिरणारा चित्रपट. तुषार कपूरसोबत करीनाची प्रमुख भूमिका होती. चित्रपटातील संगीतही त्या काळात तरुण प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले.

0: श्रोतेहो, आताच आपण मुझे कुछ कहना आहे या चित्रपटातलं गीत ऐकलं. अनुराधा श्रीराम यांचा स्वर होता, समीर यांची शब्दरचना आणि अनु मलिक यांचं संगीत.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
0: श्रोतेहो, मुझे कुछ कहना है या चित्रपटातल्या गीतातून त्या काळातील तरुणाईचा उत्साह, प्रेमातील खटळपणा आणि हलकं फुलकं भावविश्व अनुभवायला मिळतं. 2001 करीना कपूरची आणखी एक महत्त्वाची भूमिका प्रेक्षकांसमोर आली आणि ती म्हणजे करण जोहर दिग्दर्शित कभी खुशी कभी गम मधील पूची. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, ऋतिक रोशन आणि करीना कपूर असा मोठा कलाकार संच होता. कुटुंब, नाती, प्रेम आणि भावनिक संघर्ष यांची भव्य कथा असलेल्या या चित्रपटात करीनाने साकारलेली पू ही व्यक्तिरेखा मात्र अगदी वेगळी होती. फॅशनची आवड, स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी आत्मविश्वास आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची बिंदास पद्धत यामुळे पू ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली. करीना कपूरच्या पडद्यावरील स्टाईल आणि संवाद फेकीचाही हा एक महत्त्वाचा टप्पा होता आणि याच चित्रपटातील एक लोकप्रिय गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीतामध्ये करीना कपूरने आपला स्वतःचा आवाजही दिला आहे.
3: कौन है ये जिसने दोबारा मुड़के मुझे नहीं देखा? Who is he?

0: हु आर यू?
1: श्रोते हो, एका बाजूला पू सारखी ग्लॅमरस आणि उत्साही व्यक्तिरेखा, तर दुसऱ्या बाजूला गंभीर आणि भावनिक भूमिका. करीना कपूरच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत हा विरोधाभास सतत दिसत राहिला. अजनबी हा त्याच काळातील आणखी एक चित्रपट. अक्षय कुमार, बॉबी देवल, बिपाशा बसू आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रेम, विश्वास, नात्यामधील संशय आणि भावनिक गुंतागुंत याचा वेगळा पट पाहायला मिळतो. करीना कपूरच्या व्यक्तिरेखेतही या नात्यातील अनेक भावनिक छटा दिसतात आणि या चित्रपटाच्या संगीतामधील एक रोमॅन्टिक गीत आता आपण ऐकूया. अजनबी या चित्रपटातलं हे गीत आहे. कुमार सानू आणि सुनिधी चौहान यांचा स्वर, समीर यांची शब्दरचना आणि अनु मलिक यांचं संगीत.

श्रोतेहो, प्रेमाच्या वाटेवर कधी एखादी व्यक्ती अचानक भेटते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा भाग कधी बनते हे कळतच नाही. मेरी जिंदगी में या गीताच्या शीर्षकातच या भावनेचा सुंदर संकेत आहे. करीना कपूरच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर तिची प्रतिमा हळूहळू अधिक व्यापक होत जाते. केवळ एका प्रकारच्या भूमिकेत अडकून न राहता ती रोमॅन्टिक, कौटुंबिक आणि वेगवेगळ्या भावविश्वातील व्यक्तिरेखा स्वीकारत होती. 2002 मध्ये मुझसे दोस्ती करोगे हा चित्रपट आला. ऋतिक रोशन, राणी मुखर्जी आणि करीना कपूर या त्रिकुटाभोवती फिरणाऱ्या एका कथेत मैत्री, प्रेम, गैरसमज आणि नात्यांचे बदलते अर्थ पाहायला मिळतात. चित्रपटातील संगीतामध्येही प्रेमाच्या विविध छटा उमटतात. त्यातील हे गाणं आजही त्या काळातील रोमॅन्टिक संगीताची आठवण करून देतं.

मुझसे दोस्ती करो की या चित्रपटातील गीताचा सपना ऐकलात? लता मंगेशकर आणि सोनू निगम यांचा स्वर होता, आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि राहुल शर्मा यांचं संगीत. श्रोते हो, 2003 मधील मैं प्रेम की दिवानी हूँ हा चित्रपटही करीना कपूरच्या कारकिर्दीतील चर्चेचा विषय ठरला. सूरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटात ऋतिक रोशन, करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या भूमिका होत्या. प्रेम, गैरसमज, कुटुंब आणि नात्यामधील भावनिक गुंतागुंत या चित्रपटाचा केंद्रबिंदू होता. करीनाने साकारलेली संजना ही व्यक्तिरेखा भावनाशील आणि प्रेमाबाबत उत्साही आहे. तिच्या पडद्यावरील या व्यक्तिमत्वाला साजेस एक लोकप्रिय गीत म्हणजे चित्रा यांच्या आवाजातलं आणि अनु मलिक यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आता आपण ऐकूया.

श्रोते हो, आतापर्यंत आपण करीना कपूरच्या प्रवासातील तरुणाई, प्रेम, ग्लॅमर आणि आनंदाचे अनेक रंग अनुभवले. पण एक अभिनेत्री म्हणून स्वतःला आव्हान देण्याचा तिचा खरा टप्पा यानंतर अधिक स्पष्टपणे दिसू लागतो. 2004 मध्ये आलेला चमेली हा त्याचा उत्तम दाखला आहे. या चित्रपटात करीनाने आव्हान देण्याचा या चित्रपटात करीनाने पारंपरिक नायिकेच्या चौकटीबाहेरची व्यक्तिरेखा साकारली होती. व्यक्तिरेखेचा सामाजिक संदर्भ, तिची भाषा, तिची देहबोली आणि भावनिक संघर्ष यासाठी करीनाला स्वतःमध्ये बदल करावा लागला. या भूमिकेची दखल घेत तिला फिल्मफेअर स्पेशल अवॉर्ड मिळाला. त्याच काळात ऐतराजसारख्या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांसमोर आली. ऐतराजमध्ये अक्षय कुमार, प्रियंका चोपडा आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रेम, विवाह, महत्वाकांक्षा आणि आरोप प्रत्यारोप यांच्या भोवती फिरणाऱ्या या कथेत करीनाची व्यक्तिरेखा भावनिकदृष्ट्या महत्वाची होती. तर ऐकूया ऐतराज या चित्रपटातील आणखी एक रोमॅन्टिक गीत. स्वर आहे अलका याज्ञिक यांचा. समीर यांची शब्दरचना आहे आणि संगीत हिमेश रेशमिया.

आणि आता करीना कपूरच्या कारकिर्दीतील असा एक टप्पा ज्याचा उल्लेख केल्याशिवाय तिच्या अभिनय प्रवासाची कथा पूर्ण होऊ शकत नाही. वर्ष 2007, चित्रपट आहे जब वी मेट. दिग्दर्शक इम्तियाज अली, सहकलाकार शाहिद कपूर आणि व्यक्तिरेखा आहे गीत. गीत ही केवळ एका चित्रपटातील व्यक्तिरेखा नव्हती, ती स्वतःच्या मनाप्रमाणे जगणाऱ्या, आपल्या भावनांबद्दल स्पष्ट असणाऱ्या आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या एका तरुणीची प्रतिमा होती. सुरुवातीला ती अतिशय बोलकी, खट्याळ

आणि आत्मविश्वास पूर्ण दिसते. पण चित्रपट पुढे जाताना तिच्या व्यक्तिरेखेतील भावनिक खोलीही समोर येते. प्रेमभंग, आत्मपरीक्षण आणि पुन्हा स्वतःला उभं करण्याचा प्रवास या व्यक्तिरेखेत दिसते. श्रुती हो करीना कपूरने गीतच्या व्यक्तिरेखेला केवळ संवादातूनच नव्हे तर चेहऱ्यावरील भाव, आवाजातील चढ उतार आणि देहबोलीतून जिवंत केलं. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला. जब वी मेटचं संगीतही या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा महत्त्वाचा भाग ठरलं. प्रेम, प्रवास आणि मुक्तपणाचा अनुभव करून देणारं यातील विशेष लक्षात राहिलेलं हे गीत आता आपण ऐकूया. श्रेया घोषाल यांचा आवाज आहे, प्रीतम यांचं संगीत आणि इर्शाद कामिल यांचे शब्द.

Entschuldigung. Entschuldigung, ja, Gitat. गीतची आठवण मात्र इथे संपत नाही, कारण काही व्यक्तिरेखा चित्रपट संपल्यानंतरही आपल्या मनात राहतात. करीना कपूरच्या कारकिर्दीत गीत अशीच एक व्यक्तिरेखा ठरली, मात्र तिचा प्रवास केवळ एका भूमिकेपुरता मर्यादित राहिला नाही. जब वी मेट नंतर तिच्या कारकिर्दीत आणखी अनेक महत्वाचे चित्रपट आले. थ्री इडियट्स मध्ये तिने पियाची भूमिका साकारली. शिक्षण व्यवस्था, मैत्री आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा संदेश देणाऱ्या या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. बॉडीगार्डमध्ये ती एका वेगळ्या व्यावसायिक मनोरंजनपटाचा भाग बनली. बजरंगी भाईजानमध्ये तिची भूमिका कथानकाच्या भावनिक बाजूला आधार देणारी होती. उडता पंजाबमध्ये मात्र तिच्या अभिनयाचा गंभीर आणि वास्तववादी पैलू समोर आला. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही, परंतु चित्रपटातील तिच्या कामाची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली. तर श्रोते हो, आज आपण करीना कपूरला केवळ एका अभिनेत्रीच्या रूपात पाहिलं नाही, तर तिच्या चित्रपटातील गीतांच्या माध्यमातून तिच्या कारकिर्दीतील वेगवेगळे टप्पे अनुभवले. अच्छा, स्मृतिगंध या कार्यक्रमामध्ये करीना कपूरच्या चित्रपटातील गीतांच्या माध्यमातून

0: आपण तिच्या कारकिर्दीचा हा प्रवास अनुभवला. आजच्या स्मृतिगंध या कार्यक्रमामध्ये करीना कपूरच्या गीतांनी गाजवलेल्या या आठवणीसोबत आपल्याला आजच्या कार्यक्रमातून मी निरोप देते. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, दुपारचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
2: दिल्ली में पर्यावरण और जलवायु गतिशीलता के

मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

सखींनो, स्त्रीच्या मनातल्या भावना, तिच्या जगण्यातला अनुभव आणि तिच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांची सुरेल गुंफण घेऊन आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. सखींनो, सण असो वा संस्कृती, परंपरा असो वा आधुनिक विचार, आरोग्य असो वा कर्तृत्व, स्त्रीच्या जीवनाशी जोडलेला प्रत्येक रंग म्हणजे वनिता मंडळ. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. मात्र अभ्यासापेक्षा गेम्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओंच्या आहारी जाण्याचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढताना दिसत आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. सखींनो, त्यामुळं पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावं, स्क्रीन टाइम त्यांना ठरवून द्यावा आणि मुलांशी जास्तीत जास्त संवाद वाढवावा. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोबाईलच्या स्क्रीन टाइमचा धोका, याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण.
1: नमस्कार मैत्रिणींनो, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. मानवाच्या संशोधन वृत्तीनं जग प्रचंड जवळ आल्यामुळे मानवी जीवनाच्या जगण्याचे संपूर्ण निकषच बदलून गेले आहेत हे आता नव्याने सांगायची गरज उरली नाही. या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यायचा की तोटा हे सर्वस्वी मानवाच्या हाती असले तरी हल्लीच्या काळात समाज मनावर याचा विघातक परिणाम होताना दिसत आहे. मैत्रिणींनो, अत्याधुनिक तंत्रज्ञान जीवन अधिक सुखसोयीचे बनवते, होय ना? परंतु माणूस या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला तर त्याचे घातक परिणाम अटळपणे भोगावे लागतात. काही वेळा त्यातून भासमय जगाचा मनावर नको तितका प्रभाव पडतो. संभाजीनगर येथे आयफोनसाठी डोंगरावर चढलेल्या मुलासह आई वडिलांचाही मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. अशा कितीतरी घटना रोज ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात. म्हणजे आता असे म्हणावेसे वाटते की मोबाईल आयफोन इतका मोठा झाला की आयुष्य छोटे होऊन गेले. आजच्या युगात मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. टेलिफोन म्हणजेच दूरध्वनी केवळ बोलण्यासाठी, संभाषणासाठी वापरले जात असत, पण आजच्या स्मार्टफोनच्या युगात मोबाईल हा केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही तर तो शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय, खेळ, बँकिंग, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि समाजातील अशा अनेक क्षेत्रात आपणास जोडून ठेवताना दिसत आहे. खरं म्हणजे मोबाईल हे एक असे अष्टपैलू उपकरण आहे ज्यामुळे आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. लक्षात येतंय ना मी काय म्हणते ते? मैत्रिणींनो, आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. इतकंच नाही तर मुलांच्या कौशल्याचा विकास होण्याचे

मोबाईल हे एक शक्तिशाली साधन सुद्धा आहे, हे आजच्या जगात नाकारून चालणार नाही। परंतु दुर्दैवाने समाजातील जवळजवळ 70% स्त्री पुरुष मुले मुली हे मोबाईलच्या अतिवापराचे बळी पडत आहे। मोबाईलच्या या वेडामुळे, अतिवापरामुळे व्यक्तीची कार्यक्षमता, काम करण्याची इच्छा कमी झाली आहे। याचा परिणाम एकूण समाजावर आणि पर्यायाने आपल्या देशाच्या प्रगतीवर होताना दिसत आहे। श्रोते हो, या संदर्भात वैचारिक मंथन करीत असताना मुलांचे वय आणि मोबाईलचा वापर याचा परस्पर संबंध समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे। सध्या घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे अँड्रॉइड प्रकारचा मोबाईल आहे। जीवनातील प्रत्येक वयोगटात मोबाईलच्या वापराची गरज आणि पद्धत ही वेगवेगळी असते आणि सध्या घराघरात अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून सर्वजण मोबाईलच्या आहारी गेले आहे असे दिसते। म्हणजे ज्या वेळेला घरातील हे बाळ लहान असतं, जेव्हा ते रडायला लागतं, त्रास द्यायला लागतं, हट्टीपणाने वागायला लागतं, त्यावेळेला आईकडून बाळाला लगेच मोबाईल दिला जातो आणि मग सेकंदा सेकंदाला बदलणारी व्हिडिओज, गेम्स, सततचे स्क्रोलिंग याकडे मुलांचे आकर्षण वाढते आणि मुलांचा मोबाईल वापरण्याकडे कल अधिक वाढू लागतो। मैत्रिणींनो, आपली ही मुले जसजशी मोठी होत जातात तशी मोबाईलमधील गेम्स, कार्टून, व्हिडिओ यात अडकत जातात। साधारण 5 ते 12 वयोगटातील मुलांमध्ये यामुळे स्क्रीन व्यसन, अभ्यासाकडे दुर्लक्ष, व्यायामाकडे दुर्लक्ष, दृष्टीवर होणारा परिणाम, खेळामध्ये अनास्था या गोष्टी होतात। तसं पाहिलं तर या वयातील मुले भावनिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय नाजूक अवस्थेत असतात, त्यामुळे मोबाईलचा जास्त वापर केल्याने त्यांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर, अभ्यासावर आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होताना दिसतो। मुळातच 5 ते 12 हा वयोगट मुलांच्या मूलभूत विकासाचा कालावधी असतो। मैत्रिणींनो, आता आपण टीनेजर्स म्हणजेच किशोरवयीन मुलांचा विचार करूया। जर या मुलांचा विचार केला, 13 ते 18 वर्ष वयोगटातील ही मुले भावनिक, मानसिक दृष्ट्या अधिक अपरिपक्व असल्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम गंभीर आणि दीर्घकालीन ठरू शकतो, किंबहुना ठरत आहे असे दिसते। यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अयोग्य आशयाचा वापर। यामुळे मुले त्यांच्या वयाच्या पुढील गोष्टी पाहतात ज्यांचा अर्थ लावण्याची मानसिक क्षमता त्यांच्यात नसते। सुमारे 60% मुले अशी दृश्य पाहिल्यानंतर गोंधळून जातात आणि वयापेक्षा मोठ्या गोष्टीचा विचार करू लागतात। भावनिक परिपक्वता नसताना प्रौढ वर्तनाबद्दल विचार सुरू झाल्याने त्यांच्या मानसिक प्रक्रियांवर नकारात्मक परिणाम होतो। पाहिलेल्या गोष्टींचे अनुकरण करण्याची उत्सुकता वाढते आणि मग त्यामुळे मुलांमध्ये चिडचिड, राग, गुप्तता, एकटे राहण्याची सवय, भावनिक अस्थिरता अशी लक्षणे दिसू लागतात। सतत पासवर्ड बदलणे, पालकांपासून गोष्टी लपवणे यामुळे शिक्षण आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ लागतो। अभ्यासात लक्ष लागत नाही, वेळेचे भान राहत नाही, गृहपाठ, प्रकल्प आणि वाचनाची आवड यामुळे मुलांमध्ये कमी होताना दिसते। आणि हो, आणखी एक महत्वाचं, रात्रीपर्यंत फोन पाहणे, व्हिडिओज पाहणे यामुळे झोपेचा अभाव निर्माण होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सतत थकवा जाणवतो। या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजेच मोबाईलच्या या अतिवापरामुळे सायबर फसवणूक, स्कॅम, सायबर बुलिंग आणि चुकीच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मुलांवर मानसिक दबाव येऊ शकतो। शारीरिक बदलांमुळे मुले प्रौढ होत असली तरी समज परिपक्व नसल्यामुळे भावनिक असंतुलन निर्माण होते। यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होऊ शकतो। काही वेळेला मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात। मैत्रिणींनो, अशा परिस्थितीत पालकांना, आई वडिलांना म्हणजेच आपणा सर्वांना आपल्या मुलांचे टीव्ही मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे याची नेहमीच घोर चिंता लागलेली असते। मुलं ऐकतच नाही असे म्हणून आई वडील त्यांच्या कामात मशगूल होतात आणि त्यानंतर मुलं मोबाईलच्या सोबत राहतात। टेलिफोन, संगणक, मोबाईल, इंटरनेट या डिजिटल तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाच्या जगात नवे नवे शब्द रूढ झाले. टेक्नोसॅव्ही हा शब्द रूढ होत असतानाच आता आणखी एका नव्या शब्दाची भर पडली आहे. तुम्हा सगळ्यांना तो शब्द माहिती आहे आणि तो म्हणजे स्क्रीन टाइम. आता स्क्रीन टाइम म्हणजे काय? तर आपण सर्व लहानांपासून वृद्धांपर्यंत ज्या ज्या वेळेला टीव्ही, मोबाईल, टॅबलेट यासारखे जे काही गॅझेट्स असतात, ज्याचा दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर वापर करत असतो, त्या वापरण्याच्या वेळेला स्क्रीन टाइम असं म्हणतात. मैत्रिणींनो, मुलांचा हाच स्क्रीन टाइम आता वाढत चाललाय असं निदर्शनाला येत आहे. नवी पिढी या वेगवेगळ्या डिव्हाइसच्या नादी लागून वास्तविक जगाचे भान विसरायला लागलीय आणि याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता विकलांग होताना दिसत आहे. नात्यात अंतर वाढत चाललंय. प्रत्यक्षातले जग आणि आभासी जग यातला फरक समजेनासा झाला आहे. वास्तवातील मित्रमैत्रिणींपेक्षा सोशल मीडियावरील मैत्री जास्त आवडायला लागली आहे. या सोशल मीडियामध्ये सायबर गुन्हेगारी सुद्धा वारंवार आढळून येत आहे. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, ATM यासंबंधीची माहिती, OTP, पासवर्ड इत्यादी खासगी माहिती नकळत वापरकर्त्यांना लिंक होऊन सायबर भामट्यांकडे जाते आणि बऱ्याच वेळेस पालकांची बँक खाती रिकामे झाल्याचे पाहावयास मिळते. अशा अनेक घटना आपण वर्तमानपत्रात सुद्धा वाचतो. आभासी जगात राहणाऱ्या मुलांना प्रत्येक वस्तू, उपकरण हे स्मार्ट असणे ही आजची चैन नसून गरज वाटत आहे. म्हणूनच सततचे इंटरनेट, मोबाईल हे सुद्धा एक व्यसनच बनत आहे. मोबाईल हा विद्युत चुंबकीय तरंगावर कार्य करतो. सर्व सिग्नल्स हे विद्युत चुंबकीय तरंगाच्या सहाय्याने प्रसारित होतात आणि या तरंगाचा मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे याचा जेवढा जास्त वापर तेवढा धोका वाढतो. तसंच मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. डोळ्यातील पाणी कमी होऊन डोळे कोरडे पडू लागतात. लहान मुलांना कमी वयात जास्त नंबरचा चष्मा लागलेला पाहायला मिळतो. आणि हो मैत्रिणींनो, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलवर सतत विशिष्ट बोटांचा वापर केल्यामुळे अनेक मुलांना हाडाशी संबंधित आजार लहान वयातच होत आहे असे दिसते. या सर्व गोष्टींचा विचार करता एक गोष्ट महत्वाची आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कायम टाळला पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे सुरीसारखे म्हणजेच चाकूसारखे असते. त्याचा वापर एखादे फळ कापण्यासाठी करायचा की एखाद्याचा खून करण्यासाठी, म्हणजेच तंत्राला वापरणारे मन आणि विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेप्रमाणेच आपल्याकडे सुद्धा शाळकरी मुलांवर, शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर खुनी हल्ले झाले. ते आतापर्यंत कुठल्या तरी हाडामासाच्या विकृत व्यक्तीने केले आहेत. परंतु मैत्रिणींनो, समजा भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन किंवा यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल, त्यावेळी खुनी कोण हे ठरवणे अवघड असेल. म्हणजे यावरून असे म्हणता येईल की माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी, परंतु त्याबरोबरच विघातक, विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडवण्याची क्षमता निर्माण झाली. त्यामुळे कोणतीही प्रत्यक्ष सीमारेषा नसलेली आणि फार वेगाने पसरणारी अशी ही वृत्ती मानवी समाजाला नष्ट करेल का अशी भीती वाटू लागलीय. श्रोते हो, म्हणूनच आता जगभरातील MIT, स्टॅनफर्ड, हॉवर्ड यासारख्या प्रतितयश विद्यापीठात नैतिकता, नीतिमूल्ये या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञ आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. आणि हो, इंग्लंडमध्ये तर नैसर्गिक शाळेचा प्रयोग सुरू केलाय. मैत्रिणींनो, यामध्ये शासनाने आणि पालकांनी मिळून आपली मुले या मोबाईल, TV, संगणक यासारख्या तांत्रिक गॅझेट पासून जास्तीत जास्त दूर कशी ठेवता येतील आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता कशी वाढेल यासाठी हा नवा प्रयोग सुरू केलाय. म्हणजे अगदी आपल्या भारतातल्या शांतिनिकेतन सारखी शाळा सुरू केली आहे असं म्हणा ना. स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांनी तर मुलांना डिजिटल

माध्यमातून शिक्षण न देता पाठ्यपुस्तकातून शिक्षण देणे सुरू केले आहे. नॉर्वे देशातील संशोधकांना मात्र वेगळीच गोष्ट लक्षात आली. नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठातील संशोधकांना पालकांच्या फोनच्या अतिवापरामुळे मुलांची शब्द समजण्याची आणि ते शब्द वापरण्याची क्षमता मंदावल्याचे आढळले. पालक लहान मुलांसमोर वारंवार फोन वापरत असतील किंवा लॅपटॉपवर काम करत असतील तर त्याचा परिणाम मुलांच्या भाषा शिकण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेवर होतो असा इशारा संशोधकांनी दिला आहे. म्हणून पालकांनी आपल्या मोबाईल वापरण्याच्या सवयीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, कारण लहान मुलांना मोबाईल देणे म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला एक वेळापत्रक ठरवून दिले पाहिजे, दिवसभराचे नियोजन केले पाहिजे. सकाळी उठल्यावर व्यायाम, सूर्यनमस्कार, देवपूजा करून मुलांना सकाळचा थोडा अभ्यास अर्थातच शाळेच्या वेळेनुसार, वर्तमानपत्रांचे वाचन, अवांतर पुस्तकांचे वाचन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. इतकंच नाही तर चालू घडामोडींवर मुलांशी चर्चा करायला पाहिजे, मुलांशी गप्पा गोष्टी करायला हव्यात. शाळेत होणाऱ्या रोजच्या गोष्टींवर पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलं सध्या बाहेर विविध प्रकारच्या गेमिंग झोन मध्ये गेम खेळायला जातात, यावर पालकांनी निर्बंध घातले पाहिजे. यात मुलांचा फक्त आणि फक्त टाइमपास होतो आणि पालकांचा तर पैसा वाया जातो. ज्यातून मुलांना शिकायला मिळेल अशा प्रकारच्या गोष्टीकडे पालकांनी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे. मैत्रिणींनो, मी तर असं म्हणेल की सुई दोऱ्याच्या वापरापासून ते स्वयंपाकघरातील सर्व गोष्टींपर्यंत आई वडिलांनी आपल्या मुलांना स्वयंपूर्ण बनवले पाहिजे. यामुळे आई वडील आणि मुले यांच्यात सुसंवाद राहील. मुलांना मोबाईल आणि टीव्ही पाहू देणे हा सध्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तज्ञांच्या मतानुसार जेवढा कमी वेळ मोबाईलसाठी द्याल तेवढे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील. मोबाईल असो किंवा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया असो, त्यावर काय पाहावे याचे मॉनिटरिंग पालकांनी केले पाहिजे, तरच ढासळलेली समाज व्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटतो. शाळा महाविद्यालयांमधून डिजिटल साक्षरतेबरोबरच मोबाईल स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक आहे. नागरिकशास्त्र या विषयात त्याचा समावेश व्हायला हवा, ज्यामध्ये स्मार्टफोनचा योग्य वापर, सोशल मीडियावर माहिती पोस्ट करण्याचे नियम, सेल्फी विषयीची माहिती, व्हिडिओज, सायबर गुन्हेगारी, स्वतःला सायबर सुरक्षित कसे ठेवाल यासारख्या घटकांचा समावेश त्यात असला पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन या डिजिटल तंत्रज्ञानाचा ते योग्य वापर करतील. मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल युगात सर्व संगणकीय भांडवलाची आणि माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब आहे. त्यासाठी स्वतंत्र सायबर नियमांची आवश्यकता आहे. खरं म्हणजे अस्तित्वात असलेल्या मानवी नातेसंबंधांचा दर्जा आणि खुमारी वाढवण्यासाठी तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही, पण सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन मित्रमैत्रिणी शोधू नका बरं का. अशा ई नाते संबंधांचे मानवी ऋणानुबंधात रूपांतर फार क्वचितच होते. कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते, तंत्रज्ञानाचीही असेच आहे. जर गरज असेल तरच ते वापरा, आणि हो, वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, नाट्यक्रिया, योगा, फिरणे, संगीत यासारख्या पर्यायांचा वापर करा. यासाठी मैत्रिणींनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर आपण आपल्या स्वतःवर बंधन आणि शिस्त घालणं आवश्यक आहे. माफक प्रमाणात जर तंत्रज्ञानाचा मोबाईलचा वापर केला तर आपणासाठी, समाजासाठी आणि देशासाठी तो विकासाचा मेरुमणी ठरेल. जाता जाता मैत्रिणींनो, एक आई आणि मुलगी यांच्यातला छोटासा संवाद तुम्हाला सांगते. म्हणजे असं असतं की तनया नावाची एक मुलगी असते, ती मुलगी सारखी मोबाईलवर खेळत असते. तिची मैत्रीण तिला बाहेर खेळण्यासाठी बोलवते, पण ती मात्र काही बाहेर खेळायला जात नाही. आणि मग ती मुलगी सातत्याने सांगत असते की सगळं तर या मोबाईलमध्ये आहे, मग मला बाहेर खेळायला जायची गरजच नाही. आणि तिचं त्या मोबाईलवर खेळणं सुरूच असतं. आणि मग ती म्हणते, खेळता खेळता या खेळात आता हा सैनिक मरण पावला आणि आता दुसऱ्याला मारायचे आहे,
वाव, सर्व सैनिक मरण पावले, अरे वा।

0: मी जिंकले, खेळ संपला. आणि आईला जोराने हाक मारते, आई आई अगं मला खूप भूक लागलीये, मला जेवायला दे. तिची आई येते आणि तिला दाखवते, या माझ्या मोबाईल मध्ये असलेल्या खाद्यपदार्थाची चित्रे पहा. तनया त्या मोबाईल मधली सगळी चित्र पाहते, पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स. हे पाहून तनया म्हणते, माझ्या तोंडाला नुसतं पाणी सुटले, तू मला आत्ता काहीतरी खायला दे बरं पटकन. आई म्हणते, तू मोबाईलवर खाद्यपदार्थाची चित्रे पाहिलीस ना, मग तुझे पोट भरले असेलच, मग तुला आता अन्न पदार्थ देण्याची काय आवश्यकता आहे, मी तुला काहीही देणार नाही. तनया म्हणते, अगं आई मोबाईल मध्ये का खाद्यपदार्थ पाहून पोट भरतं. मग आई म्हणते, जर हे खरं आहे तर मग तुला देखील हे माहीत असलं पाहिजे की मोबाईलवर खेळून व्यायाम होत नाही, स्वास्थ्य रक्षण देखील होत नाही. तरी तनया म्हणते, आई मला मोबाईलवर खेळणे आवडते. आई म्हणते, तनया आपल्याला जे आवडते ते प्रत्येक वेळी आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. योग्य खेळ, पौष्टिक अन्न आणि रात्रीची पुरेशी झोप यामुळे आरोग्य चांगले राहते. मोबाईलवरील आभासी जग हे वास्तव जग नाही. गरजेनुसार आणि योग्य प्रकारे मोबाईलचा वापर करावा, परंतु त्याचा अतिरेक सर्व ठिकाणी टाळला पाहिजे. आईचं हे म्हणणं तनयाला कळतंय. मला असं वाटतं मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आईचे हे बोल कळले असतील. मग काय कळणार ना मोबाईलचा मर्यादित वापर. धन्यवाद.
1: मोबाईलच्या स्क्रीन टाईमचा धोका याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण मैत्रिणींनो आता आपण ऐकलं.

0: सखींनो भाद्रपदाची चाहूल लागली की वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारत असतो. घराघरात गणरायाचं आगमन होतं आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच लाडक्या गौराईंचंही माहेरी आगमन होत असतं. सखींनो, गौरी म्हणजे केवळ पूजल्या जाणाऱ्या देवीचं रूप नाही बर का. गौरी म्हणजे माहेरची ओढ, लेकीचं प्रेम, आईची माया आणि स्त्रीच्या अंतःकरणातील अमर्याद शक्ती. तेव्हा सखींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर याच विषयावर संवाद ऐकूया, गौरी आणि स्त्री जीवन. संवाद लेखन संगीता नेवे यांचं. संवादात लेखिकेचा सहभाग आहे सारिका दांडगे यांचा. तेव्हा ऐकूया संवाद गौरी आणि स्त्री जीवन. आले आले, कोण बरं आला आता? अय्या ताई तू, अगं ये ना ये ना. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज.
1: वा वा, काय येडा बाई, सरप्राईज का सरप्राईज, विसरली वाटते. अगं तुला मागच्या आठवड्यातच फोन करून नाही सांगितलं का मी की गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुझ्याकडे येईल म्हणून?
0: सॉरी सॉरी, मी विसरलेच ग. अगं अगदी बघ ना बाई, मला विसरच पडला ग.
1: फोन करून आमच्यावर लक्ष द्यायला फुरसत मिळेल तेव्हा तर.
0: काही म्हंटले का ताई तू?
1: नाही नाही नाही, काहीच नाही. बरं ते जाऊ दे. तुझे यंदा महालक्ष्मीचे दर्शन झाले की नाही?
0: हो झाले की ग ताई. मला ना कालच त्या जोशी काकूंकडे गौरीच्या हळदी कुंकवाला बोलावलं होतं बघ, आणि तिथंच छान गौरीचं दर्शन झालं आणि ओटी सुद्धा भरली बर का मी गौरीची.
1: छान, अगदी छान झाली. अगं मी देखील तुझ्याकडे येण्याअगोदर त्या कीर्तीकडे जाऊन आले बघ दर्शनाला महालक्ष्मीच्या.
0: काय भारी वाटतं ना ग त्या घरामध्ये महालक्ष्मीमुळे.
1: बिलकुल.
0: काय अंगणात काढलेली ती सुंदर रांगोळी, दारी लावलेलं तोरण, महालक्ष्मींसाठी सजवलेला तो मखर, फुलांची आरास आणि त्या फुलांचा दळणारा सुगंध.
1: बिलकुल.
0: आहा हा हा ताई, सार काही अगदी मन प्रसन्न करणार.
1: बिलकुल.
0: आणि अगदी अंगामध्ये तर कसा उत्साह संचारतो.
1: हो ना हो ना.
0: आणि वातावरण कसं उत्साह निर्माण करणार होतं ते.
1: अगं आणि त्यातल्या त्यात तो लोभान गुगुळचा सुगंध घरादाराबरोबरच प्रत्येकाच्या मनालाच प्रसन्न करून टाकतो बघ. अगं जणू काही संपूर्ण नकारात्मकता त्या पवित्र धूपाच्या धुराने आणि त्याच्या सुवासाने त्या घरातून कशी पळ काढते बघ.
0: पण ताई या गौरीचं इतकं काय ग महत्व मला सांग ना.
1: अगं ही गौरी म्हणजे आईचं रूप, म्हणून तिला गौराई म्हटलं जाते बघ.
0: हो का?
1: सौभाग्य, मांगल्य, समृद्धी, प्रेम, माया, वात्सल्य आणि शक्ती यांचं प्रतीक म्हणजे ही गौराई.
0: हो पण ताई आपण गौरी पार्वतीला म्हणतो ना, मग ह्या पार्वती आहे की लक्ष्मी?
1: अगं तुला तर माहितच आहे ना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती बघ. कोणी श्रद्धेने पार्वती समजतात कारण गणेशोत्सवानंतरच गौरीचे आगमन होते बघ.
0: हो बरोबर.
1: जणू काही आपल्या पुत्र श्री गणेशाचे कौतुक या पृथ्वीवर कसे होते हे बघण्यासाठीच देवी पार्वती श्री गणेशा पाठोपाठ घरोघरी येत असावी असे मला वाटते बरं.
0: आणि ताई यावरून तुला नाही वाटत का ग की आजच्या आईनं सुद्धा आपल्या मुला मुलींवर असंच लक्ष द्यायला हवं?
1: हो बिलकुल बिलकुल.
0: करून ते कुठल्याही चुकीच्या सवयींना बळी पडणार नाही.
1: अगदी अगदी बरोबर सारिका. आईने आपल्या मुलांना वेळ हा द्यायलाच हवा.
0: हो ना.
1: त्यांना विश्वासात घ्यायलाच हवं.
0: बरोबर.
1: कारण तुला माहितीये का आजच्या या एआयच्या युगात सुद्धा संकट प्रसंगी एआयची नाही तर आईची आठवण येऊन ए आई अशी हाक निघते बघ. इतकी या आई या शब्दात ताकद आहे बघ
0: ना ताई. म्हणूनच तर म्हणते की प्रत्येक आई वडिलांचं आपल्या पाल्यांशी जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं असलंच पाहिजे, जेणेकरून त्यांची मुलं सोशल मीडियाच्या जाणारच नाही ग.
1: हो अरे वा, आमची ही येडाबाई आता काय शहाण्यासारखी बोलायला लागली बाई.
0: मग काय तुम्हाला लहानच समजते का अजून?
1: अगं सारिका तुला माहितीये का आपले हे रीतिरिवाज, प्रत्येक सण उत्सव हे आपल्या मानव जीवनाशी निगडीतच असतात बघ. आणि त्यातल्या त्यात आपल्या स्त्री जीवनाशी तर अधिक निगडीत असतात. कारण स्त्री

0: या समाजाचा खरा आधारस्तंभ आहे ग.
1: बरोबर ताई तुझं बरं. मग मला आता हे सांग कि या गौरींचं आगमन, तिचं पूजन आणि विसर्जन याचाही आपल्या स्त्री जीवनाशी काही संबंध आहे का?
0: बिलकुल अगं, निश्चितच आहे. कोणी गौरीला पार्वतीचं रूप म्हणत तर कोणी महालक्ष्मीचे. पण तसे पाहिले तर ही जगज्जननी आदिशक्ती आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर येते बघ. ती आई अर्थात शक्ती म्हणून नाही तर एक माहेरवाशीण म्हणून.
1: अच्छा, प्रत्येक सासूरवाशीण मुलीची आई आपल्या लेकीची आतुरतेने वाट बघत असते. सारे भक्त आणि भाविक या महालक्ष्मीचं आगमन होण्याची वाट बघत असतात.
0: बिलकुल बिलकुल, अगदी अगदी हो. आणि त्याच्या स्वागतासाठीच मग कामांची लगबग चालू होते बघ. सारे घर, घरातील प्रत्येक कानाकोपरा, प्रत्येक वस्तू स्वच्छ केली जाते जेणेकरून तिच्या स्वागतात कुठेही काहीही कमतरता राहायला नको बघ. आणि घरातील अस्वच्छता बघून ती महालक्ष्मी नाराजी व्हायला नको.
1: अर्थात जसं आपण दिवाळीत लक्ष्मी पूजनाची तयारी करतो.
0: बिलकुल अगदी अगदी अगदी बरोबर, बिलकुल तुझं बरोबर आहे. यावरून आपण स्त्रीवर्गाने हे लक्षात घ्यायला हवं सारिका की आपल्या घरी स्वच्छता ही असायलाच हवी. मग त्यासाठी अगं गौरीची किंवा दीपावलीच्या महालक्ष्मीची वाट बघत बसायची काय गरज आहे?
1: आणि ताई तसंही आपण म्हणतोच ना की संध्याकाळी दिवा लावल्यावर लक्ष्मीचं घरात आगमन होतं. सर आपण संध्याकाळी शुभम करोती म्हणताना लक्ष्मीला घरात बोलवण्यासाठी म्हणतो की नाही ती शुभम करोती?
0: बिलकुल. आणि म्हणताना आपण काय म्हणतो? घरातील पीडा बाहेर जाहो, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. अर्थात काय? तर घर स्वच्छ तर मन स्वच्छ राहणार, मन प्रसन्न राहणार, आजारपण दूर होणार आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यालाही बघ कसं प्रसन्न वाटणार. आणि तेच तर महत्वाचं आहे ग. शेवटी अतिथी देवो भव हीच आपली संस्कृती.
1: मग जेव्हा प्रत्यक्ष आदिशक्ती महालक्ष्मी आपल्या घरी माहेरवाशी म्हणून येतात ना, मग तेव्हा काय करू
0: आणि काय नाही
1: असं त्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.
0: बिलकुल.
1: घरादाराला अगदी आनंदाचं उधाण आलेलं असतं ग.
0: हो. आणि अगं हा श्रावण म्हटला ना की व्रत वैकल्य सण उत्सव यांची या श्रावणात कशी मांदेवाळीच असते. पण श्रावण संपताच सर्वांना वेद लागतात ते गौरी गणेशाच्या आगमनाचे.
1: अर्थात श्री गणेशाच्या आगमनाप्रमाणेच गौरीच्या आगमनाची ही तिथी ही ठरलेलीच असते ना गताई?
0: हो अगं, भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते.
1: हो ना.
0: अष्टमीला ज्येष्ठा गौरी पूजन तर नवमीला गौरीचे विसर्जन होते. पण यंदा मात्र अगं हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकत्र आले ना, मग एक तिथी घटली आणि म्हणून यंदा षष्टीला गौरीचे आगमन, सप्तमीला गौरी पूजन झाले आणि आज अष्टमी ना, आज अष्टमी तिथीला गौरीचे विसर्जन होईल बघ.
1: बरोबर, म्हणजे गुरुवारपासून घरोघरी आगमन झालेल्या गौरींचं आज विसर्जन होईल ना?
0: हो अगदी बरोबर. म्हणजे या गौरी आपल्याकडे फक्त अडीच प्रहराच्या माहेरवासासाठी येतात बघ.
1: आणि ताई गौरींचं आवाहन किंवा आगमन म्हणजे नेमकं काय असतं आता त्याबद्दल मला सांग.
0: बर अगं, गौरीचे आगमन म्हणजे त्या दिवशी घरात गौरीची स्थापना पंचांगात दिलेल्या मुहूर्ताप्रमाणे केली जाते. सर्वप्रथम त्यांना बाहेरून घरात अगदी वाजत गाजत कौतुकाने आणले जाते. दारातच त्यांची पूजा करून त्यांना औक्षण केलं जातं आणि त्यांच्यासाठी तयार केलेल्या सुंदर अशा मखरात त्यांची भक्तिभावाने स्थापना केली जाते बघ.
1: आणि अगं ताई या दोनच बसवल्या जातात का?
0: हो अगं, दोन म्हणजे या दोघी बहिणी असतात आणि त्या दोघी बहिणी सोबतच माहेरायला येतात.
1: आपण दोघी बहिणी?
0: हा बिलकुल. मोठी ज्येष्ठा आणि लहान कनिष्ठा, पण दोघींचा मानपान अगदी बरोबरीने केला जातो सारिका.
1: म्हणजे जसं आपण दिवाळीत जातो तर आई आपणा दोघींनाही सारख्याच साड्या घेते ना?
0: बिलकुल. काही सारिका
1: काय ग,
0: बिलकुल खोटं बोलू नको.
1: मी काय,
0: तू म्हणजे प्रत्येक वेळेस बघ माझ्या साडीपेक्षा ना भारी साडी काढते.
1: येणारच की मग
0: शेवटी काय, घरातली शेंडो फळणं तू, तुझे लाडच करणार सगळे जण.
1: जाऊ दे ते जाऊ दे ना. अगं
0: आता
1: महालक्ष्मीची माहिती सांगता सांगता तू काय आपल्या साड्यांवर आली ग.
0: बरं बरं अगं, तसं नाही, पण या महालक्ष्मींमध्ये प्रत्येक स्त्रीने ना आपल्याला बघितलं पाहिजे. त्यांचा तो प्रेमळ, सोज्वळ, शांत, सात्विक, प्रसन्न आणि मातृत्वाचा भाव आपण सर्व स्त्रियांमध्ये असायलाच हवा बघ.
1: बरोबर.
0: कारण शेवटी प्रत्येक स्त्री ही त्या घरची लक्ष्मी असते. ती आई, बहीण, मुलगी, पत्नी, सून अशा कितीतरी भूमिका निभावते ग. आणि प्रत्येक भूमिकेत सर्वांना प्रेम

0: देणं हे तिचं आद्य कर्तव्य असतं.
1: ताई, आणि मला असं का वाटतं ग कि तू कुठे ना कुठे मलाच काहीतरी टॉन्ट मारते ग.
0: तू ना सारिका, यालाच म्हणतात चोराच्या मनात चांद देणं.
1: काही नाही, मी
0: अगं बाई, मी समस्त स्त्री वर्गाला उद्देशून बोलत आहे ना, मग मी सुद्धा आली ना त्यात.
1: सांग ना,
0: तुला ना आधीपासून असं आपल्यावर ओढून घ्यायची सवय आहे बघ सारिका.
1: काही नाही,
0: जाऊ दे. आपल्या संवादाचे रूपांतर वादात करू नको बाई.
1: ए तायडे, काही वाद बीत काही नाही. अगं इतके छान चर्चा करतोय आपण. आणि तू काय ग, कि मला छान माहिती सांगते. सॉरी सॉरी ताई. हा बघ, वाटलं तर ताई कान पकडते, पण पुढची माहिती सांग ना मला.
0: बरं बरं, ओके ओके, सांगते सांगते, पण एका अटीवर, असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार नाही. आणि शांतते सर्व ऐकशील ना सारिका.
1: आता मी अगदी शांत.
0: तेव्हाच तुला या महालक्ष्मीची महती तर कळेल, पण आपण कुठे चुकतो याचं आत्मपरीक्षणही तुला करता येईल.
1: चालेल चालेल ताई, मी आता बिलकुल तुला डिस्टर्ब करणार नाही, पण मला जर काही प्रश्न असतील तर मी आवर्जून विचारेल.
0: बिलकुल बिलकुल,
1: तुला चालेल ना?
0: चालेल काय, अगं धावेल. तर महालक्ष्मींचे स्वागत औक्षण करून केले.

0: संसादा आपल्या संवादाचे रूपांतर वादात करू नको बाई.
1: ए ताईडे, ए काही वाद बीत काही नाही. अगं इतके छान चर्चा करतोय आपण. आणि तू काय ग, की मला छान माहिती सांगते. सॉरी सॉरी ताई. हा बघ, वाटलं तर ताई कान पकडते, पण पुढची माहिती सांग ना मला ताई.
0: ओके ओके, सांगते सांगते, पण एका अटीवर, असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार नाही आणि शांतते सर्व ऐकशील ना सारिका.
1: आता मी अगदी शांत,
0: तेव्हाच तुला या महालक्ष्मीची महती तर कळेल, पण आपण कुठे चुकतो याचं आत्मपरीक्षणही तुला करता येईल.
1: चालेल चालेल ताई, मी आता बिलकुल तुला डिस्टर्ब करणार नाही, पण मला जर काही प्रश्न असतील तर मी आवर्जून विचारेल.
0: बिलकुल
1: तुला चालेल ना?
0: चालेल काय, अगं धावेल. तर महालक्ष्मींचे स्वागत औक्षण करून केले जाते, कारण प्रत्यक्ष लक्ष्मी स्वतः सोनपावलांनी चालत आपल्या घरी आली आहे अशी त्यामागची भावना असते बघ. मग त्यांना अगं घरभर फिरवलं जातं, जेणेकरून देवीने घरातील प्रत्येक काना कोपऱ्यावर कृपादृष्टी ठेवावी. तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी, शांती व आनंद वृद्धिगत व्हावा हा त्यामागचा हेतू असतो.
1: ताई, ही केवळ पूजा विधी नसून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केलेली सुंदर प्रार्थना पण असते की
0: नाही? अगदी अगदी बरोबर सारिका. मग सुंदर सजवलेल्या, फुलांनी सुशोभित केलेल्या, रोषणाईने झगमगणाऱ्या अशा सुंदर मखरामध्ये त्या महालक्ष्मींना स्थापित केले जाते. सुंदर साड्या, साजेशे दागिने, हातात बांगड्या, केसांना गजरे आणि अगं गळ्यात फुलांच्या माळा, असा सर्व शृंगार त्यांना अर्पण केला जातो.
1: ना ताई, आणि बऱ्याच जणांकडे या महालक्ष्मींसोबत त्यांचं बाळ सुद्धा असतं ना?
0: अगं कोणी नवस पूर्ण झाला म्हणून बाळ महालक्ष्मींसोबत बसवितात, तर कोणी पूर्वापार जी पद्धत चालली असते ना तिला आपापल्या परीने जपतात. म्हणूनच अगं प्रत्येकाकडे फुलोरे सुद्धा वेगवेगळे नवसाप्रमाणे असतात बघ. कोणी पापड्यांचे, कोणी अनारसांचे, तर कोणी सांजोऱ्यांचे फुलोरे करतात.
1: मग ताई, पहिल्या दिवशी महालक्ष्मींना कोणता नैवेद्य दाखवला जातो गा?
0: अगं सारिका, नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा पूर्वापार चालत आलेल्या रिवाजानुसार विविधता ही आढळते.
1: हो ना,
0: पहिल्या दिवशी कोणाकडे आंबाडीची भाजी आणि भाकरी केली जाते, तर कुणाकडे शेवाया आणि कुणाकडे तांदुळाचे घावन नैवेद्याला दाखवितात.
1: मग शेवटी काय ताई, महालक्ष्मींना आपला भाव आणि आपली भक्तीच हवी असते फक्त.
0: अगदी बरोबर सारिका. आणि तुला माहित आहे का, जोपर्यंत या महालक्ष्मी घरात असतात ना तोपर्यंत त्या घरात भाव, भक्ती आणि श्रद्धा निरंतर वास करते.
1: हो ताई, आणि त्याच भावभक्तीनं दुसऱ्या दिवसाची तयारी सुरू होते. मग आता दुसऱ्या दिवशी काय काय नैवेद्य करतात ताई?
0: अगं दुसऱ्या दिवशी वरण भात, वडे भजे, कोशिंबिरी, चटण्या, कढी, खीर आणि अगं 16 भाज्या एकत्र करून शिजवल्या जातात सारिका. याशिवाय ज्येष्ठा महालक्ष्मीस पुरणपोळीचा, तर कनिष्ठा महालक्ष्मीस ज्वारीच्या कणांपासून बनवलेल्या आंबीलचा नैवेद्य दाखवला जातो बघ. त्यानंतर घरातील सर्व सदस्य एकत्रित येऊन महालक्ष्मीची आरती करतात. बऱ्याच जणांकडे अगं 16 पूर्णाच्या दिव्यांनी आरती देखील केली जाते. आणि मग पंचपक्वानांचा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण करून भोजन करण्याची विनंती केली जाते.
1: ताई, यावरून असं निश्चितच लक्षात येतं की आपण देखील या निसर्गातील सर्व प्रकारच्या भाज्यांचा आस्वाद नक्की
0: घ्यायला
1: हवा आणि त्यासोबत निसर्गाला जपायलाही हवं.
0: बिलकुल बिलकुल. अगं आणि सारिका, तू निसर्ग म्हटलून मला आठवले. अगं या महालक्ष्मीची जेव्हा षडोपचारे पूजा करतात ना, तेव्हा आवर्जून 16 पाने आघाड्याची आणि 16 दुर्वांची पाने महालक्ष्मीला आवर्जून अर्पण केली जातात.
1: निसर्गाशी जुळवून घ्या, निसर्गाशी जवळीक साधा, हाचा
0: उद्देश. अगदी बरोबर. भोजनानंतर महालक्ष्मींना 5 विड्याच्या पानांचा विडा किंवा तांबूल अर्पण केला जातो आणि मग त्यानंतर दोन्ही महालक्ष्मींची साडी चोळीचा आहेर करून यथाशक्ती ओटी भरली जाते बघ.
1: बापरे ताई, अगो हे एवढं सर्व करताना त्या सर्व स्त्रिया आपल्या भगिनी किती थकून जातात.
0: नाही ग, थकवा कसला त्यात, गौराईचे आगमन म्हणजे नवशक्तीचा संचार.
1: काही मी पण त्या काकूंकडे गेले होते ग, एवढं सगळं करून त्यांचा चेहरा
0: अगदी ताजा
1: फ्रेश वाटत होता.
0: आपण नाही का माहेरी गेल्यावर आपल्या आईला हे करू की ते करू होत, अगदी तसंच.
1: आणि आई किती प्रेमाने करते ग.
0: अगं तशाच्या माता भगिनी सुद्धा महालक्ष्मीचे कौतुक करतात. एवढेच काय तर सुवासिनींना मोठ्या प्रेमपूर्वक जेवू सुद्धा घालतात.
1: हो ना.
0: आणि संध्याकाळी मग परिसरातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवास बोलवले जाते आणि त्यांना खिरापत दिली जाते.
1: आणि ताई हे

0: हळदी कुंकू देण्यामागचं काय ग महत्व?
1: अगदी छान विचारलं. अगं, हळद म्हणजे आरोग्य बघ, आणि कुंकू म्हणजे सौभाग्य मांगल्य. अर्थात एकमेकींना हळदी कुंकू लावताना आपण त्यांच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी, अगं आणि आनंदासाठी प्रार्थना करतो बघ.
0: अरे वा, म्हणजे इथं गरीब श्रीमंत, लहान मोठा, जात पात हा भेदच मिटला ना.
1: बिलकुल,
0: अर्थात हा कार्यक्रम नसून नात्यांची वेण घट्ट करणारी ही आपली एक भारतीय संस्कृतीच
1: आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या तरुण पिढीने तर या रूढी परंपरा जपायला हव्यात बरं झाली का? पण अंधश्रद्धा म्हणून
0: नाही,
1: तर त्या मागचा अर्थ
0: समजून घ्यायला पाहिजे ताई.
1: बिलकुल.
0: शिवाय पूजा आणि व्रत वैकल्य करताना पर्यावरणाची काळजी, साधेपणा आणि भावभक्ती सुद्धा
1: महत्वाची. अगं शेवटी काय, देवाला फक्त दोन हात आणि तिसरं मस्तक इतकंच पुरे. अर्थात महालक्ष्मींनाही महागड्या साड्या, महागडे दागिने नकोत. त्यांना शुद्ध मन, पवित्र भाव, निर्मळ प्रेम, निस्वार्थ सेवा आणि फक्त सुसंस्कार हवे. अर्थात गौरी पूजन म्हणजे सारी का? स्त्रीचा मान सन्मान, कुटुंबातील ऐक्य आणि आपल्या संस्कृतीचं जतन आहे.
0: हो ना ताई, म्हणूनच दोन दिवस गौराईच्या कौतुकात घर कसं गजबजलेलं असतं.
1: हो ना,
0: तिसऱ्या दिवशी अर्थात विसर्जनाच्या दिवशी घरातील वातावरणात आनंदाबरोबरच निरोपाची, विरहाची एक हळवी भावना असते बरं.
1: हो,
0: गौरी आता जाणार या कल्पनेनच मन कसं भरून येतं ग ताई त्या सर्वांचं.
1: बिलकुल. हो ना. अगं पण सारिका, जसं सकाळ झाली की रात्र होणारच ना, तसं भेटीनंतर विरह असणारच. पण विरह म्हणजे शेवट नाही ग, कारण विरह म्हणजे पुन्हा भेटण्याचे आश्वासनच.
0: पण ताई, या गौराईशी अवघ्या तीन दिवसात इतकं जिव्हाळ्याचं नातं कसं जुळतं ग?
1: अगं, कारण आपण त्यांना फक्त महालक्ष्मी मानत नाही, तर त्यांना आपल्या घरच्या लेकी मानतो
0: ना.
1: त्यामुळे मायलेकीचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. आणि म्हणूनच गौरी विसर्जनाच्या वेळी सारिका, अनेक महिलांच्या डोळ्यात बघ अश्रू दाटून येतात. कारण त्या क्षणी प्रत्येक आईला आपल्या सासरी जाणाऱ्या मुलीची आठवण होते, आणि प्रत्येक मुलीला आपले माहेर सोडतानाचा क्षण आठवतो.
0: खरे ना. आपण ताई, गौरी आणि स्त्री यांचं नातं इतकं घट्ट काय ग ताई, त्याबद्दल मला.
1: कारण प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप असतं बघ.
0: हो का?
1: ती संसार घडवते, प्रेम देते, त्याग करते आणि संकटातही खंबीर राहते बघ, अगदी दुर्गेसारखी.
0: हो ना. पण ताई, तरीही स्त्रीच्या वाट्याला इतकं दुःख का ग? का तिच्या त्यागाचं, तिच्या कार्याचं कौतुक होत नाही ग?
1: हो ना.
0: प्रत्येक प्रसंगी अगदी तिची अवहेलना
1: केली जाते. हो अगं, याला कारणीभूत न सारिका स्त्रीच आहे.
0: हो ना, कारण मुलगी वाटतं.
1: कारण बघ, मुलगी आणि सून यात भेदभाव केला जातो, बहीण आणि वहिनी यातही भेदभाव केला जातो. म्हणूनच हे गौरी पूजन आपल्याला शिकवतं की प्रत्येक स्त्रीचा आदर करायलाच हवा. कारण ज्या ज्या घरात प्रत्येक स्त्रीचा आदर होईल ना सारिका, त्या त्या घरात गौरीच काय तर 33 कोटी देवता वास करतील बघ. शेवटी म्हटलेच आहे ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता.
0: खरंच ना ताई, या गौरी पूजनाच्या निमित्तानं प्रत्येक घरात, प्रत्येक मनात हा संदेश पोहोचला
1: पाहिजे.
0: तेव्हाच तर हे गौरी पूजन खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
1: बाय ना, उठ पहाड के नीचे. चला
0: म्हणजे,
1: चला म्हणजे, इतक्या चर्चेचे काहीतरी सार्थक झाले बघ.
0: म्हणजे काय ग ताई, तुला काय म्हणायचंय सांग बर.
1: आता खरं सांगू का सारिका?
0: सांग, सांग ना.
1: तू पण ना आपल्या वहिनीशी चुकीचे वागते बघ. अगं वहिनी तर तुझ्यापेक्षा मोठी ना, तरी तू तिला तोंड भरून कधी वहिनी सुद्धा म्हणत नाही.
0: हो ना ताई.
1: शिवाय तिला आदराची वागणूक देत नाही. ती पण आपल्या घरची लक्ष्मीच ना.
0: हो,
1: मग मूर्तीतल्या महालक्ष्मीला मनोभावी पूजायचे आणि घरातील लक्ष्मीला म्हणजे सुनेला कमी लेखायचे. हे चुकीचे आहे की नाही?
0: नाही ताई, खरंच खरंच मी चुकले ग. हा ताई, कळत न कळतपणे माझ्याकडून किती मोठी चूक होत होती ग. आजच्या या गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुला बघ एक वचन देते हा, कि मी आपल्या वहिनीला कधीही दुखावणार नाही.
1: बिलकुल बरं झालं.
0: काय तर प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप बघेल मी.
1: बिलकुल.
0: आणि सर्वांशी खूप प्रेमाने आणि आदराने वागेन. प्रॉमिस हा ताई.
1: चला चला, म्हणजे धैर्य से आहे पर दुरुस्त आहे. महालक्ष्मी माय पावली म्हणायची आमच्या सारिकाला.
0: तू पण ना ग ताई, काय नुसती टॉन्ट मारत
1: असते. असं नाही ग, हेच तर या गौरीचं वैशिष्ट्य आहे सारिका, की ती 3 दिवसासाठी गौराई आपल्या घरी येतात, पण आयुष्यभरासाठी आठवणींसह आपल्याला शिकवण देऊन जातात.
0: अगं जणू काही जाताना या गौराई आपणास वर्षभरासाठी नव ऊर्जाच देऊन जातात.
1: बिलकुल बिलकुल.

0: विसर्जनाच्या वेळी मन मात्र हळवं होऊन जातं ग.
1: हो अगं, कारण निरोपा नेहमीच कठीण असतो बघ.
0: हो ना.
1: आपण नाही का घरातून निघताना आईकडे बघितलं की आपल्याला रडू येत.
0: हो ना.
1: आणि आईलाही रडू रडू होत, पण निरोपा ते पुनश्च भेटीची आशा असते बघ.
0: तेव्हा
1: येणार, तेव्हाच तर आपण म्हणतोय गौराई जात आहे सासरी, पण पुन्हा या बरे लवकरी.
0: मग ताई, या तिसऱ्या दिवशी गौराईला कशाचा नैवेद्य करतात ग?
1: अगं, आधी सांगितल्याप्रमाणे जो तो आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे तिसऱ्या दिवसाची नैवेद्य करतो बघ. विसर्जनाच्या दिवशी गौराईस कोणी दही भाताचं नैवेद्य दाखवत, तर कोणी गुळ घालून केलेल्या मुरळ पोळीचं नैवेद्य दाखवून मनभावे गौराईचं विसर्जन करतात.
0: अर्थात विसर्जन हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा संदेश आहे.
1: बिलकुल.
0: कारण गौराई पुन्हा येणार, आनंद पुन्हा साजरा होणार आणि आशा पुन्हा फुलणार.
1: अगदी बरोबर. आपलं हे जीवनही असंच आहे बघ. कधी उंचावली, कधी सुख दुःख, कधी भेट विरह, तर कधी हसू आणि अश्रू. पण हे सारं काही स्वीकारत सारिका आपल्याला फक्त पुढे चालत राहायचंय, तेही निस्वार्थ भावनेने.
0: पण ताई, या आपल्या गौराईच्या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिळालं बरं आज तुझ्याकडनं. गौरी म्हणजे केवळ पूजा नाही, तर आईची माया आहे, लेकीचं कोमल मन आहे, सुनेची जबाबदारी आहे, पत्नीचा त्याग आहे, आजीचे संस्कार आहेत आणि प्रत्येक स्त्री मनात वसलेली
1: आंतरिक शक्ती आहे. छान सारिका, अगदी हृदयस्पर्शी बोलली बघ तू. अगं, आपण साऱ्यांनीच हे समजून घ्यायला हवे की गौरीची सर्वात मोठी पूजा म्हणजे माता पित्यांचा आदर करणे, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणे, सुनेला मुलीप्रमाणे प्रेम देणे, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे, स्त्रीच्या स्वप्नांची पूर्तता करणे, घरात प्रेम विश्वास आणि आपुलकी जपणे.
0: हो ना ताई गो, किती छान सांगितलं ग तू हे सर्व. आणि हीच तर गौरीची खरी
1: पूजा,
0: हीच गौरीची खरी भक्ती. तेव्हाच ती गौराई आपल्याला प्रसन्न होऊन
1: आशीर्वाद देतील. बरोबर आहे. आणि सारिका, एकंदरीत ह्या ज्येष्ठा गौरी आपणास बऱ्याच काही गोष्टी शिकवून जातात. जसं सौंदर्य दागिन्यात नसतं, तर सौंदर्य हे संस्कारात असतं.
0: समृद्धी धनात नसते, तर समृद्धी समाधानात असते.
1: श्रीमंती पैशाची नको, तर श्रीमंती मनाची असावी सारिका.
0: अभिमान सौंदर्याचा नको, तर अभिमान सत्कर्माचा असावा.
1: बिलकुल. आणि शेवटी काय, गौरी फक्त पूजा आरतीनेच प्रसन्न राहते असं नाही ग, तर गौरी आपल्या इतरांमधील एकमेकांमधील प्रेम सेवा आणि आदरानेही प्रसन्न राहील.
0: म्हणूनच ताई, निदान स्त्रियांनी तरी एकमेकींचा आदर सन्मान करायला हवा.
1: बिलकुल.
0: एकमेकींना समजून घ्यायला हवं ग.
1: हो ना. नाहीतर एकीकडे आपणच म्हणायचे, श्री जन्मा तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी. आणि दुसरीकडे मात्र आपणच एखाद्या स्त्रीला अतोनात छळून तिच्या डोळ्यात अश्रू आणायचे, हे चुकीचेच ना.
0: हो ना ताई. आणि असं वागून आपण साक्षात श्री महालक्ष्मीस नाराज करतो.
1: बिलकुल अगं,
0: विसरायला नको.
1: बिलकुल बिलकुल.
0: कारण जिथं प्रेम जिव्हाळा आपुलकी आहे ना, तिथंच तर महालक्ष्मीचा
1: वास आहे. अगदी बरोबर. शेवटी चराचरी जिचा वास, वंदन त्या जगत मातेस. आणि अगं सारिका, आरतीत देखील म्हटले आहे बघ, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते, वसशी व्यापक रूपे तू सूल सुष्मे. चला सारिका ताई, तुमची अहो येण्याची वेळ झाली. आणि आमचे अहो पोहोचतीलच की घरी, तेव्हा आपल्या कर्तव्याला चुकून चालणार नाही बाई.
0: अजिबात नाही ताई. आता
1: आणि
0: कर्तव्य.
1: आणि अगं, शिवाय गौराई सुद्धा विसर्जन एव्हाने आपल्या घरी निघाल्या असतील.
0: अगं ताई, आज तू या गौराईच्या काही शिकवलं.
1: आपण दोघीनं आभार मानू त्या महालक्ष्मीचे, या सुंदर जीवनासाठी, आपल्या सुंदर नात्यासाठी.
0: आणि हात जोडून वंदन करूया त्या जगत माऊली महालक्ष्मीला, अर्थात आपल्या लाडक्या गौराईला.
1: आपल्या लाडक्या गौराईला.

तर लेखिकेसह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. सखींनो, विचारांची देवाणघेवाण झाली, भावनांना शब्द मिळाले आणि सुरांनीही मनाला स्पर्श केला. तेव्हा याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेण्याची वेळ झालीये. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आता आपली सखी सारिका दांडगे आपली रजा घेतीये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला सुंदर बनवत रहा. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. दुपारचा 1 वाजलाय, थोड्याच वेळात ऐकूया समाचार. त्यानंतर 1:05 माननीय उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात.

0: दिस
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत माननीय उपराष्ट्रपती श्री सी पी राधाकृष्णन यांच्या शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबरच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत.
2: आकाशवाणी पुणे प्रसारित करीत आहोत माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत. श्रोते हो, माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर होते. या पुणे दौऱ्यामध्ये ते कैवल्यधाम लोणावळा येथील गोदर्दनदास शेख सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस च्या अमृत महोत्सवी सोहळ्यास आणि त्यानंतर नेहरू स्टेडियम पुणे येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित पुणे फेस्टिवलच्या 38व्या आवृत्तीच्या उद्घाटनासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले. श्रोते हो, पुणे दौऱ्याच्या सुरुवातीला दुपारी 2 वाजता मुंबईहून माननीय उपराष्ट्रपतींचं कैवल्यधाम लोणावळा येथे आगमन झालं. तेथील गोधरदनदास शेख सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या सभागृहात कॉलेजच्या मुख्य अमृत महोत्सवी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर श्री सुबोध तिवारी सीईओ कैवल्यधाम, श्री सुरेश प्रभू चेअरमन कैवल्यधाम, श्री राकेश शेख सरिया मुख्य संरक्षक कैवल्यधाम, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णू देव वर्मा तसंच भारताचे उपराष्ट्रपती माननीय सी पी राधाकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत जनगण मन आणि महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्रच्या गायनाने झाली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कैवल्य विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंखनादासह संपूर्ण जगाच्या सुखशांतीसाठी शांतीपाठाचं पठण केलं.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी महर्षी पतंजली तसंच स्वामी कैवल्यनंद यांच्या प्रतिमांना पुष्पांजली मंत्रासह पुष्पसुमन अर्पण करून आदरांजली व्यक्त केली.

0: कार्यक्रमात यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केलं. चेअरमन कैवल्यधाम ग्लोबल सुरेश प्रभू यांच्या हस्ते माननीय उपराष्ट्रपतींचा स्मृतिचिन्ह तसंच स्मृतिचित्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांच्या हस्ते माननीय राज्यपाल यांचा सन्मान करण्यात आला. योगा एक्सप्लेन लर्न फ्रॉम मास्टर या ओपी तिवारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात यानंतर मुख्य संरक्षक कैवल्यधाम राकेश शेख सेरिया आणि चेअरमन कैवल्यधाम सुरेश प्रभू यांनी आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले ते या शब्दात.
1: कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट इज ट्रूली अ प्राइड ऑफ दिस नेशन. नियरली अ सेंचुरी अगो स्वामी कैवल्यानंदजी एस्टॅब्लिश दिस इन्स्टिट्यूट.

0: definitions, information, overload and special comparison, the ability to pause, concentrate and look within is becoming an increasingly valuable. So how you can look into yourself, there is no equipment which can help. It is only a practice, and that practice is nothing but yoga. Dear students, take the discipline you learn here beyond the yoga mat.
1: श्रोतेहो, माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या संबोधनानंतर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय गीत वंदे मातरम तसंच राष्ट्रगीत जनगण मन ने करण्यात आला. यानंतर कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन माननीय उपराष्ट्रपती आपल्या पुढील कार्यक्रमासाठी पुण्याला रवाना झाले. पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या 38व्या पुणे फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा काल 18 सप्टेंबर रोजी स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडारंग मंचावर संध्याकाळी 5 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सुशील कुमार शिंदे, राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी, महोत्सवाच्या अध्यक्षा श्रीमती मीरा सुरेश कलमाणी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पुणे फेस्टिवलच्या संरक्षक श्रीमती हेमा मालिनी उपस्थित होत्या. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपतीच्या आरतीने झाली. प्रथम शर्वरी जेमेनिस यांनी गणेश वंदना नृत्य सादर केलं. त्यानंतर सिम्बायसिस विद्यापीठाच्या विविध देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केलं. 38व्या पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी त्यांच्या भाषणात ह्या वर्षाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य सांगितले.
2: या फेस्टिवलला कुठलाही पक्ष नाही, सर्व पक्षातील मंडळी या फेस्टिवलमध्ये गेल्या 37 वर्षापासून सहभागी होतात हे आपण पाहिलंय, आणि त्यामुळंच केवळ पुणेकर किंवा आपल्या देशभरातील लोकांनीच नाही तर अनेक विदेशी पर्यटकांनी भेटी देऊन या फेस्टिवलचा गौरव केला आहे. आपण पाहिलं असेल लाल टर्बनमध्ये बसलेले सर्व परदेशी पर्यटक आहेत आणि परदेशातले विद्यार्थी आहे ते आज या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी परदेशात इथं आहेत, आणि त्यामुळे पुणे फेस्टिवल नावाचा हा आपला ब्रँड जगभर पोहोचला आहे. यंदाच्या फेस्टिवलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फेस्टिवलच्या गणेशाची मूर्ती येरवा कारागृहातील कैद्यांनी तयार केली आहे. मी स्वतः या कारागृहात गेलो होतो आणि जेव्हा पाहिलं की कैदी लोक गणपती मूर्ती बनवतात आणि तेव्हाच विचार आला तर का एक वेगळी सुरुवात आपण पुणे फेस्टिवलमध्ये करू नये, आणि म्हणून आपण कारागृहातल्या कैद्यांनी बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण यावर्षी केली. आणि एक गोष्ट अजून सांगूशी वाटते ती म्हणजे अंधा आम्ही अंधभक्त पुणे संकल्पना राबवत आहोत. याचा अर्थ असा आहे की नेत्रदान चळवळ मोठ्या प्रमाणात वाढावी आणि दृष्टी नसलेल्या असंख्य व्यक्तींना दृष्टी प्राप्त व्हावी. हे दान केलं तर आपण नसल्यावरही आपल्या डोळ्यांनी ही सुंदर सृष्टी पाहू शकतो, त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसं झालं तर मला वाटतं लवकरच पुणे अंधमुक्त होईल असा मला विश्वास आहे. बालगंधर्व असेल, यशोदा चव्हाण असेल, त्या सर्व ठिकाणी असे स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत. आणि याचाच अर्थ पुणे फेस्टिवल म्हणजे एका बाजूला शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, साहित्य, क्रीडा, लोकपरंपरा आणि भारतीय संस्कृती, तर दुसऱ्या बाजूला समाजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न, समाजाला उत्तरदायी होण्याचा प्रयत्न. आणि हा प्रयत्न केवळ चार चौघांनी करून उपयोगाचा नाही, त्यासाठी इथून पुढच्या काळात तुम्हा सर्वांच्या सोबतीची गरज आहे. कारण आपल्या देशात कला ही केवळ रंगमंचावर नसते, ती आपल्या सणांमध्ये असते, आपल्या घराघरात असते, आपल्या भाषेत असते, आपल्या पोशाखात असते, आपल्या खाद्य संस्कृती असते, आणि म्हणून ती आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजते. हे सारं साध्य करण्याचं काम पुणे फेस्टिवलने गेली 38 वर्ष केलं आहे. इथून पुढे तो व्यापक प्रमाणात काम करीत यात शंका नाही.
1: यानंतर ह्या वर्षापासून पुणे फेस्टिवल लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्डची सुरुवात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ह्या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. त्यांना हा पुरस्कार माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या भाषणातून पुणे

0: फेस्टिवल कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
1: द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज ऑफिशियली डिक्लेअर्ड गणेश उत्सव ॲज द फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र सेलिब्रेटिंग आवर कलेक्टिव्ह आयडेंटिटी. द पुणे फेस्टिवल टेक दिस स्पिरिट अ स्टेप फर्दर बाय वीविंग नॅशनल इंटिग्रेशन इन टू हिज डायव्हर्स कल्चरल परफॉर्मन्सेस. द पुणे फेस्टिवल हॅज इमेन्स पोटेन्शियल टू बी फर्दर ऑर्गनाइज्ड एक्सपँडेड अँड पोझिशन्ड ॲज अ ट्रूली ग्लोबल कल्चरल इव्हेंट. आय एक्सटेंड माय वॉर्मस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू द आर्टिस्ट हू ग्रेस्ड द स्टेज टुडे. पुणे हॅज गिव्हन आवर नेशन टावरिंग ल्युमिनरीज अँड भारत रत्न अवॉर्डीज लाईक महर्षी कार्वे अँड पंडित भीमसेन जोशी. टुडे व्हाइल पुणे शाइन्स ग्लोबली एज द ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, द आय टी बी टी पॉवर हाऊस अँड ऑटोमोबाईल हब अँड अन इंडस्ट्रियल इंजिन, इट हॅज राईटली अर्न्ड डिस्टिंग्विश्ड टायटल द कल्चरल कॅपिटल अँड द सिटी ऑफ फेस्टिवल्स.
0: कार्यक्रमात यानंतर माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपले विचार व्यक्त केले.
2: इट गिव्स मी इमेन्स प्रेशर टू इनॉग्रेट द 38th पुणे फेस्टिवल टुडे. इट इज द होली लँड फ्रॉम विच अवर ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज हॅज हेल्ड अँड इट इज द लँड ऑफ महात्मा ज्योतिबाई फुलेजी अँड क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेजी. This is a land that has nurtured the ideals of courage, social justice, equality, above everything, burning patriotism in the hearts of every citizen. Pune now, it is also a renowned educational hub. The institutions and the libraries of Pune serve as the vibrant nerve centers of intellectual discourse. Pune is also home to the National Defense Academy and the College of Military Engineering, institutions of national importance that prepare the training for our armed forces. Today it has earned the distinction of being a city of festivals, and today we are celebrating the Pune Festival. The Pune Festival has evolved into a magnificent celebration of India's rich cultural diversity. Since its inception in 1989, the festival has brought together music, dance, drama, literature, sports and tourism. During the public celebration of Ganesh Utsav, one can truly feel the spirit of unity rising above distinctions of religion, language and region. And I thank Maharashtra state government for announcing the Vinayaka Chaturthi festival as the festival of entire Maharashtra state. Bharat is a nation of extraordinary diversity, yet we remain united in spirit. Our languages are different, there are many castes, the color is different, the way of eating is different, the food culture is different, but still we are one. The Pune Festival is a living emblem of this composite culture. The successful conduct of Pune Festival for 38 years with a grandeur and diversity is a testament to the dedication of the organizers and the people of Pune. One of the most valuable contributions of the Pune Festival is its encouragement of young and emerging artists. It has provided a platform for celebrated national and international artists while also encouraging the emerging talents. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values. So from my bottom of the heart, I congratulate every Pune citizen for this great, great, great, great character.
0: 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या गणेश मंडळांचा विशेष गौरव करण्यात आला. 18 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत सुरू असलेल्या पुणे फेस्टिवल मध्ये विविध सांस्कृतिक, संगीत, नृत्य आणि क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंच, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आदी ठिकाणी करण्यात आला आहे. कला, संस्कृती, संगीत, नृत्य आणि मनोरंजनाचा बहुरंगी आविष्कार असलेल्या 38व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्याला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गान वंदे मातरम, राष्ट्रगीत जनगण मन आणि राज्याचं राज्यगीत

0: जय जय महाराष्ट्रच्या गायनाने झाली. श्रोतेहो, माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: राष्ट्रपती श्री सी पी राधाकृष्णन यांच्या शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबरच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलं.

श्रोतेहो, आताच आपण माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत ऐकलात. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल आणि त्यानंतर 1:40 वाजता बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही त्यांनी उल्लेख केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास, हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे, यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवकिरणीय, स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदाऱ्यांबद्दल भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुजलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं आगामी पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह वापरायला मनाई केली होती आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली होती. दरम्यान नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्यांची उमेदवारी मागं घेणार नाही, असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती. आज गौरी विसर्जन. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवड्याभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या दोन कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्यासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशच्या अगरमाळवा जिल्ह्यात एक कार नाल्यात पडून 3 लहान मुलांसह 8 जण ठार झाले. आज पहाटे

ही घटना घडली. ओदिशातून परत येत असलेल्या भाविकांची कार नाल्यात पडली. स्थानिक पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ग्रीनलँड इथं अमेरिकन सैन्य कायमस्वरूपी तैनात राहावं यासाठी डेन्मार्क बरोबरच्या कराराला अंतिम स्वरूप मिळाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर संदेशात दिली आहे. या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा आणि तिथल्या अन्य महत्वाच्या गोष्टींवर अमेरिकेचं कायमस्वरूपी वर्चस्व असेल असंही त्यांनी सांगितलं. या करारामुळे ग्रीनलँड विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीमुळे निर्माण झालेला तणाव काही अंशी निवळला आहे. उभय देशात होणाऱ्या या करारामुळे ग्रीनलँडवरचा डेन्मार्कचा हक्कही अबाधित राहणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत या करारावर अमेरिका, डेन्मार्क आणि ग्रीनलँड सरकारचे प्रतिनिधी स्वाक्षरी करतील असं डेन्मार्कनं म्हटलं आहे. हा करार लागू करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या संसदेची मंजुरी लागणार आहे. महापुराचा मोठा फटका बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी समाज माध्यमावरून दिली. औषधं, वैद्यकीय साहित्य, तंबू, स्लीपिंग बॅग्स आणि इतर अत्यावश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9वं विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. यापुढेही भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही जयशंकर यांनी दिलं. पाकिस्तानात काल खैबर पख्तुनवा प्रांतात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 21 पोहोचली आहे. मृतांमध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात किमान 73 पोलीस आणि 3 सामान्य नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी गटानं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक असतील. 4 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. बॅडमिंटनपटू PV सिंधू, भारोत्तोलक मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, मुष्टियोद्धा लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू अमन सहरावत यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका, डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्ती पत्रांचं वितरण। भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन, काही ठिकाणी गणरायालाही निरोप। टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात, मनु भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे।

0: असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्ती पत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही उल्लेख त्यांनी केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास. हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवीकरणीय स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदारीबद्दलचा भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुतलेला आहे असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सागरमाला योजनेबद्दल.
2: भारताला लाभलेला विस्तृत समुद्र किनारा आणि जवळपास 14,500 किलोमीटर लांबीच्या जलमार्गांचा योग्य वापर करून घेण्यासाठी मार्च 2015 सागरमाला योजनेचा प्रारंभ झाला होता. बंदर केंद्रित विकासावर लक्ष केंद्रित करून मालवाहतूक कार्यक्षम करणं, जलवाहतुकीचा खर्च कमी करणं आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या या योजनेचा उद्देश आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रांची या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदराचं आधुनिकीकरण करणं, त्यांच्यातील जोडणी वाढवण्यावर या योजनेत भर दिला आहे. या योजनेअंतर्गत गेल्या 11 वर्षांमध्ये 6,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 845 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

0: या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत यातले 315 प्रकल्प पूर्ण झाले असून 210 प्रकल्पांचं काम सुरू आहे, तर 320 प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत. देशात बंदरांशी संबंधित पायाभूत सुविधा बळकट करणं आणि सागरी प्रदेशांमधल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात सागरमाला प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात गौरी गणपती सणाचा मोठा उत्साह दिसत आहे. अकलूज इथल्या एका कुटुंबानं राज्यभरात दूध भेसळखोरांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा देखावा अनोख्या पद्धतीनं साकारला आहे. गौराई स्वतः हातामध्ये शुद्ध दुधाची किटली घेऊन अवतरली असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी होत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या प्रकरणाचा तपास जसा होईल तसंच पूरक आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. टीईटी परीक्षा 28 जून रोजी होणार होती, पण आदल्या दिवशी परीक्षेचा पेपर फुटल्यानं ती रद्द करण्यात आली होती. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये होत आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या समारंभात भारताचा ध्वज, ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आता आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला

0: विश्वासाची साथ हवी असते,
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून।
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 3:13 आणि 33 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

Film Atmadan. मोहम्मद रफी और लता मंगेशकर की आवाजें हैं।

मुन्नी तुम भी गाओ।

नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूया काही ठळक घडामोडी। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। आज गौरी विसर्जन। मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येत आहे। विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे। बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल। परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं। या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे। 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये झाला। या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदविजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांच्याकडे आहे। 4 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा

0: भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण ठळक मराठी बातम्या ऐकल्या. या बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आल्या. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 5:04 आणि 6 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: 25 वर्षांचा प्रवास जनसेवा ते देशसेवा या मंत्राने प्रेरित असून देशसेवेची त्यांचीही अविरत वाटचाल आजही सुरू आहे. सेवा आणि सुशासनाच्या या संकल्पनेतून प्रेरणा घेत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही वाटचाल नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते आहे. आजच्या विशेष मालिकेत या दृष्टिकोनाचं प्रत्यक्ष कृतीत झालेलं रूपांतर स्टार्टअप इंडिया अभियानाच्या माध्यमातून कसं घडलं याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
1: 2016 मध्ये सुरू झालेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमानं भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलत नोकरी शोधणाऱ्या देशापासून नोकऱ्या निर्माण करणाऱ्या आणि नवकल्पना करणाऱ्या देशाकडे वाटचाल घडवली. सुमारे 400 स्टार्टअप्स पासून सुरू झालेला हा प्रवास मार्च 2026 पर्यंत DPIIT मान्यताप्राप्त 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि 23 लाखांहून अधिक थेट रोजगारांपर्यंत पोहोचला. यामुळे भारत जगातील 3र्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था बनला आहे. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी जवळपास 50% स्टार्टअप्स Tier 2 आणि Tier 3 शहरांमधून उदयास येत आहेत. देशभरातील 10,000 अधिक अटल टिंकरिंग लॅब्समध्ये 1.1 कोटीहून अधिक विद्यार्थी नवकल्पना आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य विकसित करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक स्टार्टअप्समध्ये किमान 1 महिला संचालक किंवा भागीदार होता. 18 जुलै 2026 रोजी हैदराबाद स्थित स्काय रूट एरोस्पेसनं भारतातील खासगी क्षेत्रानं विकसित केलेल्या पहिल्या कक्षीय रॉकेट विक्रम 1 प्रक्षेपण केलं. यामुळे खासगी क्षेत्रातून कक्षीय प्रक्षेपणाची क्षमता असलेल्या देशांमध्ये भारताचा जगातील 3रा देश म्हणून समावेश झाला. स्टार्टअप इंडियानं उद्योजकतेला आकांक्षा आणि नवकल्पनांना देशव्यापी चळवळीत रुपांतरित केलं आहे.
0: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 विकले असं आरोपपत्रात म्हटलंय. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद आहे. महापुराचा मोठा फटका बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. जयशंकर यांनी आज समाज माध्यमावरून दिली. औषधं वैद्यकीय साहित्य तंबू स्लीपिंग बॅग्स आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9वं विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. OBC जनगणना जातीनिहाय जनगणना आणि मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात सरकारवर टीका केली. OBC जनगणने स्वतंत्र कॉलम ठेवून जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी 1 नोव्हेंबरला दिल्लीत 63 अधिक संघटनांच्या सहभागानं चलो दिल्ली आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापूर्वी 2 ऑक्टोबरला तालुका स्तरावर सत्याग्रह आणि 25 ऑक्टोबरला जिल्हा स्तरावर मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमृत 2 अंतर्गत शहरात सुरू असलेली सर्व कामं गुणवत्तापूर्ण पद्धतीनं मार्च 2027 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रामगिरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत अमृत 2 मधील विकास कामं तसंच पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणाच्या निकृष्ट कार्यपद्धतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सिमेंट रस्त्यांच्या पुनर्भरणासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा आणि कामात कचुराई करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले. भविष्यातील रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन सर्व समावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पोहरा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. जयताळा इथं 10 MLD आणि चिखली इथं 35 MLD क्षमतेचं STP तर चिसभवन बीडीपेठ आणि सोवलवाडा इथं पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 335D वरील सुमारे 8.9 किलोमीटर लांबीच्या आणि 998 कोटी रुपये खर्चाच्या कमाल चौक ते दिघोरी उड्डाण पुलाचं आज लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम पावसाच्या शक्यतेमुळे कविवर्य सुरेश भट सभागृह इथं होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. उड्डाण पुलामुळे इंदोरा पाचपावली अग्रसेन चौक अशोक चौक मार्गे दिघोरी पर्यंतची वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे 2 रेल्वे क्रॉसिंग मधून होणाऱ्या वाहतुकीच्या अडथळ्यापासून नागरिकांची सुटका होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 1वर्षानिमित्त या उड्डाण पुलाला डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांचं नाव देण्यात आलं आहे. सम्राट अशोक चौकातील अशोक स्तंभ अशोक चक्र तसंच रंगीबिरंगी स्तंभ हे उड्डाण पुलाचं विशेष आकर्षण असणार आहे. भंडारा जिल्ह्यातील धान

उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम बोनसची रक्कम तातडीनं खात्यावर जमा करावी अशी मागणी माजी खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास 5 ऑक्टोबरला साकोली इथं भारतीय किसान संघाच्या वतीनं भव्य शेतकरी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. या मोर्चाला सुनील मेंढे यांनी पाठिंबा दर्शवला असून काँग्रेस नेते नाना पटोलेही सहभागी होणार असल्याचा दावा किसान संघानं केलाय. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्रातून नारायणी राईस मिल बोद्रा इथं जाणारा शासकीय धानाचा ट्रक छत्तीसगडच्या दिशेनं जाताना आढळून आला होता. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या तपासात धान परराज्यात पाठवल्याचं निष्पन्न झालं आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगावसह परिसरातील बहुतांश भागात गेल्या 1.5 महिन्यापासून पावसानं मोठी ओढ दिल्यानं खरीप हंगाम संकटात आला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत धावणाऱ्या शालिमार एलटीटी शालिमार एक्सप्रेसला तात्पुरता अतिरिक्त AC 3 कोच जोडण्यात येणार आहे. शालिमार एलटीटी एक्सप्रेसला 9 ते 25 सप्टेंबर तर एलटीटी शालिमार एक्सप्रेसला 21 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. हवामान. नागपूर गोंदिया भंडारा यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात आगामी काही तासात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये झालं. या कार्यक्रमाला भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. TET पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल. अमृत 2 अंतर्गत सर्व कामं मार्च 2027 अखेर पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील आढावा बैठकीत निर्देश. आणि 8.9 किलोमीटर लांबीच्या आणि 998 कोटी रुपये खर्चाच्या नागपुरातील कमाल चौक ते दिघोरी उड्डाणपुलाचं आज होणार लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणी नागपूर

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनु भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज स्टार्टअप टीयर 2 और टीयर 3 शहरों में है. यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
0: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीनं पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावे तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही.

त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची समाज माध्यमावर जाहीर झालेली यादी बनावट असून शेतकरी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासन स्तरावरून निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी आणि आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक पदाच्या 10 वर्षांच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या बँकिंग कायद्यात संचालकांना कमाल 10 वर्षांची कालमर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहकार विभागानं सहकार आयुक्तांना पत्र पाठवलं होतं. तरीही निर्देशांचं पालन न झाल्यानं भागधारकानं न्यायालयात धाव घेतली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसादनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवड्याभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथं असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीच्या खर्चातून जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेचे सचिव विश्वजित कोवासे यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा विषारी सापानं दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून ते फरार होते. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारुतराव कोवासे, सचिव विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर प्रशांत ताटपल्लीवार आणि भास्कर भोयर यांना अटक झाली होती, तर उर्वरित तिघं फरार होते. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात या आधारावर सभासदत्व देता येणार नाही असं साखर आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले रहिवासी असणं बंधनकारक आहे असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्त डॉ संजय कुलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या 7 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यासाठी सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करायला मंजुरी दिली आहे. मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होडगी जंक्शन, होडगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन इथं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात सेवा संकल्प अभियानाची आज सुरुवात झाली. यात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी तसंच बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जपानच्या मिझोहो पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यीय पथकाचं नेतृत्व दोनदा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेतले काही

आधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेकबॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसोझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूविरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर टोलनाक्यावर 1,13,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून हा गुटखा आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. नैऋत्य मान्सूननं दक्षिण राजस्थानच्या काही भागातून माघार घेतल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून 5 ऑक्टोबरपासून मान्सूनची माघारी सुरू होईल असा अंदाज आहे. 4 जूनपासून आजपर्यंत देशात सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्त पत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1,200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषी मंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे आपण सगळेच जाणतो, पण ही सेंद्रिय शेती करताना काही वेगळे अनुभव सुद्धा प्रत्येकाला येत असतात. सेंद्रिय शेती करताना फायदे काय आहेत, महत्व काय आहे, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपण अनुभव ऐकणार आहोत आणि हे सगळे अनुभव आणि त्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे दिव्या गोष्टे यांना. दिव्याताई या तळवली पडघा भिवंडी जिल्हा ठाणे इथून आपल्याकडे आलेल्या आहेत. कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दिव्याताई.
2: नमस्कार मॅडम.
1: स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. सर्वप्रथम आधी तुमची ओळख दिलीत तर खूप छान.
2: नमस्कार. माझं नाव दिव्या रमेश गोष्टे. माझं शिक्षण बीएससी अग्री झालं आहे आणि मी त्रिशुद्धी नावाचा गांडूळ खत प्रकल्प चालवते.
1: अच्छा, आता तुम्ही गांडूळ खत प्रकल्पाबद्दल बोललात की तुम्ही तो चालवता. आता किती वर्ष झाली की हा तुम्ही प्रकल्प चालवताय?
2: माझ्या प्रकल्पाला 4 वर्ष झाली आहे.
1: पण मग सुरुवात कशी झाली आहे?
2: मी बीएससी अग्री करत असताना माझ्या डोक्यात आलं काहीतरी बिझनेस करायचं, जॉब न करता काहीतरी शेती रिलेटेड काम करायचं. तर असंच जरा रिसर्च करताना, कारण की माझा डिप्लोमा पण अग्रिकल्चर मध्ये झाला असल्यामुळे मला थोडीशी आयडिया होती त्याबद्दल, प्रॅक्टिकली नॉलेज वगैरे, त्यामुळे मी गांडूळ खत प्रकल्प करायचं ठरवलं.
1: अच्छा, मग आता तुम्ही हा जेव्हा करायचं ठरवलं मग त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत घ्यावी लागली किंवा आर्थिक सहाय्य त्यासाठी लागलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही केल्यात?
2: काय झालं, सुरुवातीला मी प्रोजेक्ट जेव्हा चालू केला, माझ्यासोबत माझे पार्टनर आहेत अविनाश गोरले, त्यांना असे बोलून गेले की मला असं असं बिझनेस चालू करायचा, ते बोलले ठीक आहे. मग त्यांनी मला मदत केली, त्यांची जागा, त्याच्यामध्ये माझा पूर्ण नॉलेज, असं आमचं ठरलं. आर्थिक सहाय्य असं की मी लोन काढलं.
1: बरं,
2: त्या लोन काढून त्या प्रकल्पात चालू केलं.
1: आता तुमचा हा प्रकल्प नेमका कुठे आहे?
2: तळवलीमध्ये आहे.
1: त्यासाठी म्हणजे तुम्ही काही कामगार ठेवले आहेत का? सगळं तुम्हीच स्वतः करता?
2: हा, मी स्वतः करते.
1: अच्छा, तुम्ही स्वतःच करता.
2: हा, अच्छा. आपला तो प्रकल्प 2 गुंठ्यामध्ये सध्या आहे. आता 20 गुंठ्याचं काम चालू आहे.
1: बर,
2: तिथे कदाचित माझ्याकडे म्हणजे भविष्यात तिथे माणसं असणार आहेत प्रॅक्टिकली, सध्या मी स्वतः करते.
1: अच्छा, या प्रकल्पाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला चांगली जोड आहे नाही का? कारण गांडूळ खताचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता सेंद्रिय शेती म्हणजे काय, म्हणजे काय सांगाल, व्याख्या काय सांगाल?
2: सेंद्रिय शेती म्हणजे जे पर्यावरणातील घटक आहेत त्याला हानी न पोहोचवता त्याच घटकांचा वापर करून जी शेती केली त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. म्हणजे आता आपण पर्यावरणात काही पाळापाचोळा कुजून त्याच्यापासून कंपोस्टिंग खत केलं जातं, शेण खत आहे, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून अग्नी अर्क आहे, निंबोळी अर्क वापरू शकतो आपण, असे काही घटक आहेत जे निसर्गाला हानी पोहोचवत नाही.
1: बरोबर,
2: अशा घटकांचा वापर करून आपण सेंद्रिय शेती करू शकतो.
1: म्हणजे जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर करूनच आपण ती शेती करतो,
2: त्याला हानी न पोहोचता शेती.
1: आता सेंद्रिय शेती करावी असं तुम्हाला का वाटलं?
2: त्याच्या काळात आपला सध्या काय अनुभव म्हणजे असा येतोय की लहान मुलांना कॅन्सर सारखे आजार उद्भवत आहेत. लहान मुलांमध्ये कॅन्सर दिसून यायला लागलाय. 11 ते 12 वर्ष मुलाला हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, डायबिटीजचं

0: तापमान वाढले कशामुळे झाले? कारण की आपण जे अन्न खातोय ते पूर्ण रासायनिक आहे. आपलं वाटतं आपण ऑर्गॅनिक खातोय, पण आपल्याला कुठं माहिती त्याच्यावर काय फवारणी केली किंवा काय.
1: बरोबर,
0: आपण थोडं शेतात जात नाही. हरित क्रांती झाल्यापासून काय झालं, पूर्ण रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत गेला.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे काय झालं, हे सगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागले.
1: तर सेंद्रिय शेतीचे फायदे जे आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, जमीन सुपीक होऊन जाते. रासायनिक खताचा मोठ्या वापरामुळे त्या पाण्यातही त्या रासायनिक खताचा घटक निघून जातात.
1: बरोबर,
0: पाणी दूषित होते. सेंद्रिय शेती केल्यामुळे पाणीचे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारते, हवा शुद्ध राहते, निसर्गातील घटक वापरतो, त्यामुळे खतावरील खर्च कमी होतोय. खर्च कमी झाल्यामुळे ही शेती परवडण्यासारखी आहे.
1: सेंद्रिय शेती पुढील आव्हानं जी आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: पहिल्यांदाच आपण जर सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली तर ते शक्य नाहीये. कारण की आधीच्या खताच्या एवढ्या वापरामुळे जमीन पूर्णपणे नापीक होत चालले, त्यातील जीव नष्ट होत चालले, जीवाणू नष्ट होत चालले. त्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष 3 वर्ष तरी सध्या त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. एकदमच आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो त्यातून उत्पन्न चांगलं निघणार नाही.
1: बरोबर,
0: 3 वर्ष तरी त्या शेतीसाठी द्यावं लागणार. त्याच्यानंतरच भविष्यात ती सेंद्रिय शेती पूर्णपणे सेंद्रिय शेती होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी शिकून करता आल्या पाहिजे त्या जमिनीमध्ये. म्हणजे जमीन सुपीकता कंपोस्टिंग सारखी खताचा वापर केला पाहिजे, शेण खताचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे कीटक वगैरे येतात त्याच्यासाठी कीटकनाशक म्हणून अग्निअर्क, निमास्र अशा कीटकनाशकांचा, दशपर्ण अर्क यासारख्या घटकांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारवला पाहिजे.
1: बरोबर,
0: तर ती पूर्णपणे सेंद्रिय शेती होईल. आता बघा सिक्कीम मध्ये 100% सेंद्रिय शेती केली जाते. शेतकऱ्यांनी ठरवलं सेंद्रिय शेती करू शकतो.
1: बरोबर आहे. आता तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प चालवता, तर या गांडूळ खताविषयी म्हणजे तुमचा जो प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करता का?
0: तर मी तुम्हाला माझ्या गांडूळ खताच्या प्रकल्पाविषयी माहिती. माझ्या गांडूळ खताचं प्रकल्पाचं नाव आहे त्रिशुद्धी गांडूळ खत प्रकल्प. तर ह्या नावातच खूप काही दडलेलं आहे. त्रिशुद्धी म्हणजे 3 प्रकारची शुद्धी.
1: बरं,
0: याच्यामध्ये काय केलं ते, पहिल्या प्रकारची शुद्धी म्हणजे जमिनीची शुद्धता. जर आपली जमीन शुद्ध असली तर आपल्याला चांगलं अन्न मिळून जाईल. म्हणजे जमीन शुद्ध असली त्याच्यामध्ये आपण बीज लावलं तर त्यातून जे येणारं रोपट आहे हे
1: चांगलंच
0: येणार. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे आपण जर पीक लावलं बियाणं त्यातून चांगलंच बियाणं येणार. आणि त्याला येणारी जी फळं आहे ती जी आपण खाऊ तर आपलं आरोग्यही सुधार. आरोग्य सुधारलं म्हणजे आपला दवाखान्यावरचा खर्च कमी झाला तिथे.
1: पण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगतात? म्हणजे तुमच्या आता विभागातले काही शेतकरी आहेत जे तुमच्या प्रकल्पाला भेट देत असतील, त्यांना तुम्ही काय सांगता?
0: आम्ही गावोगावी जातो, प्रत्येकाच्या गावी जाऊन त्यांना गांडूळ खताविषयीचे महत्व पटवून, म्हणजे सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देतो. का करावी आणि कशासाठी, त्याच्यानंतर त्याच्यात गांडूळ खत कसे वापरावे, कंपोस्ट खत कसे वापरावे, सेंद्रिय शेती करून तुमच्या घरच्यासाठी कसा भाजीपाला पिकू शकता, ह्याविषयी मी जनजागृती करतो. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना त्याची माहिती आहे पण म्हणजे करायला तयार नाही, तर त्यांना ते पटवून देतो का तुम्ही का करा.
1: बरोबर. आणि आता तुम्ही खत बनवता मग त्याची विक्री कुठे स्थानिक त्या करता की मुंबईला पाठवता किंवा कसं? ते
0: खताची विक्री ही सध्या लोकल लोकांसाठी पाहिजे,
1: म्हणजे स्थानिक
0: करतेचे. त्याचबरोबर माझं खत आता बाहेर देशातही जातोय. घाना देशासाठी आता लास्ट टाइम आपल्याकडे ऑर्डर आलेली.
1: अच्छा.
0: त्याचबरोबर जपानसाठी 500 टनाचा रॉयल बेसवर त्यांनी मागितलेलं
1: आमच्याकडे.
0: आपल्या राज्यातून बाहेर राज्यात पण पाठवते. पूर्ण देशामध्ये खत चालतं.
1: तुम्ही हे जे खत बनवता तर ते इतरांना पण ते माहिती व्हायला पाहिजे ना, तरच तुम्हाला तो व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
0: त्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करते. बाजूच्या शेतकऱ्यांना मी स्वतः ट्रायल बेसवर वापरायला देते, म्हणजे आपल्या शेतीसाठी वापरा.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यातून त्यांना जो रिझल्ट येतो त्याच्यानुसार मग ते दरवर्षी घेण्यासाठी, आता माझ्याकडे येणारे 3 वर्षाचे गिरायक आहेत जे नेहमी येऊन घेऊन जाण्याचा रिझल्ट दिसतोय.
1: अच्छा, म्हणजे त्यांच्या शेतीमध्ये
0: बदल झालेला आहे. उत्पन्न कमी येतं पण जे उत्पन्न निघतं ते
1: चांगलं निघतं, सकस आहे. आता सेंद्रिय शेती काळाची गरज आहे असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे
0: जेव्हा हरित क्रांती झाली 1966 मध्ये तेव्हा ती गरज होती. कारण की हरित क्रांती आपल्याकडे अन्न नव्हतं तेव्हा ती गरज होती. परंतु त्याचा आता मोठ्या प्रमाणात अतिवापर चाललाय रासायनिक खताचा, त्याच्यामुळे जमिनीच नापीक होत चालली आहे, जमिनीतील जीवाणूंची संख्या कमी होत चालली आहे, जमिनीकडे पोत सुद्धा पूर्ण हे झालंय. त्याच्यामुळे काय झालंय की भविष्यात पुढच्या पिढीसाठी जे अन्न लागणार आहे ते देण्यासाठी जमीन आता राहिलीच नाहीये.
1: बरोबर.
0: ती सुधारणे आता काळाची गरज आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. आपण जेव्हा सेंद्रिय

0: शेतकरी हो, तेव्हा 20 वर्ष पुढच्या पिढीला चांगलं पीक मिळून जाईल,
1: त्यातनं येणारं उत्पादन सकस असेल आणि एक शाश्वत शेती म्हणतो आपण जी, त्याकडे आपण वळू असं आपण म्हणू शकतो.
0: मला सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा ज्याचा अनुभव आहे माझा, जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला, माझ्या मनात होतं त्याचा प्रोजेक्ट चालू करायचा, परंतु जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला त्याच्या 2 महिन्यातच माझ्या पप्पांना ब्रेन हेमरेज झाला. काही कारण नसणार, ते जॉबवरून आले, नॉर्मल प्रोजेक्ट वर आले, तिथंच त्यांना ब्रेन हेमरेजचा त्रास झाला, पुढे नेलं दवाखान्यामध्ये, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. तिथून मी ठरवलं की आता जॉब न करता पूर्णपणे शेतीत वळायचं, सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्यायचं, सेंद्रिय शेतीच करायची आणि लोकांना त्याचे महत्व पटवून द्यायचे, का सेंद्रिय शेती केली पाहिजे, का काळाची गरज आहे सेंद्रिय शेती, यासाठी मी पूर्णपणे झोकून घेतलंय.
1: अच्छा, आता हे सगळं प्रकल्प करताय, सेंद्रिय शेती करताय, पण अजून तुम्हाला पुढे याच्यामध्ये काही म्हणजे तुमच्या काही योजना आहेत का, की काही नव्याने तुम्ही काही करण्याचं असं ठरवलंय का?
0: हा, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्व तर पटवून देतोच आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरामध्ये कसं करू शकतो. आता समजा शहरामध्ये लोक राहतात, त्यांच्या

0: पणा ब्रेन हॅमरेज झाला,
1: अच्छा.
0: काही कळत नसणार. ते जॉबवरून आले, नॉर्मल प्रोजेक्ट वर आले, तिथंच त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला.
1: अच्छा.
0: पुढे नेलं दवाखान्यामध्ये, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. तिथून मी ठरवलं की आता जॉब न करता पूर्णपणे शेतीत वळायचं, सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्यायचं, सेंद्रिय शेतीच करायची आणि लोकांना त्याचे महत्व पटवून द्यायचे, का सेंद्रिय शेती केली पाहिजे, का काळाची गरज आहे सेंद्रिय शेती, यासाठी मी पूर्णपणे झोकून घेतलंय.
1: अच्छा. आता हे सगळं प्रकल्प करताय, सेंद्रिय शेती करताय, पण अजून तुम्हाला पुढे याच्यामध्ये काही म्हणजे तुमच्या काही योजना आहेत का, की काही नव्याने तुम्ही काही करण्याचं असं ठरवलंय का?
0: हा, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्व तर पटवून देतोच आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरामध्ये कसं करू शकतो. आता समजा शहरामध्ये लोक राहतात, त्यांच्यावर जमिनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये कशा प्रकारचा थोडासा भाजीपाला म्हणजे आपला मिरची टोमॅटो असे जे आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच्यावर किती फवारणी झालेली हे आपल्याला माहिती नाही.
1: बरोबर.
0: मी स्वतः भेंडी लागवड केलेली 1 एकर मध्ये, स्वतः ते करायची. 1 क्विंटल भेंडी मी स्वतः खुडायची. अनुभव आला मला की 1/2 एकर मध्ये ऑर्गॅनिक, 1/2 एकर मध्ये केमिकल केलेली. जे ऑर्गॅनिकची जी टेस्ट होती ना, ती केमिकलच्या टेस्ट पेक्षा खूप वेगळी होती. आणि काय होतं, केमिकलवर त्याला दिवसांदिवस फवारणी जास्त प्रमाणात करावी लागते. ऑर्गॅनिकची फवारणी मला ही 15 दिवसातून एकदा किंवा केली नाही तरी चालायची. लोकांना मी असं सांगते की तुम्ही शहरात राहता, तुम्ही बाल्कनीमध्ये थोडेफार भाजीपाला करा, किंवा आपला टेरेस असतो, महिला तर काही घरी असतात, 3-4 महिला एकत्र मिळून त्यांनी तो टेरेस भाडेतत्वावर घ्या, तिथे तुम्ही भाजीपाला करा. तुमच्या पूर्ण कॉलनीला भाजीपाला तुम्ही त्याच्यातून देऊ शकता. कोथिंबीर लागवड करू शकता. थोडी मेहनत आहे, पण प्रत्येकाने जर आळीपाळीने म्हणजे टप्प्याटप्प्यात जर ते केलं तर साहजिकच सेंद्रिय शेतीकडे वळू शकतो.
1: बरोबर. तुम्ही म्हणालात की तुम्ही भेंडीचं उत्पादन घेतलं, मग अशा प्रकारे आणखीनही तुम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या आहेत किंवा फळं आहेत, तर ह्याचा सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता तुमच्या शेतीमध्ये.
0: बरोबर. मी माझ्या प्रोजेक्टच्या बाजूला मी पूर्ण एक प्लॉट ऑर्गॅनिकचा केलेला आहे, तिथे माझ्याकडे पालेभाज्या असते. म्हणजे जे पण लोक व्हिजिटला किंवा प्रोजेक्ट बघायला येतात त्यांच्यासाठी, तर ते खास त्यांच्यासाठी मी माझ्याकडे ऑर्गॅनिकचा प्लॉट केला, त्याचबरोबर घरच्यासाठी सुद्धा भाजीपाला होऊन जातो.
1: बरोबर.
0: मी आंबा लागवड केलेली आहे प्लॉटच्या बाजूला, सीताफळ लागवड केलेली आहे, शेवग्याची लागवड आहे. मी असे नवीन नवीन प्रयोग करत असते, म्हणजे मी पण शिकते आहे त्या ऑर्गॅनिक मध्ये की नवीन काही गोष्टी आपल्या करून समोरच्याला चांगलं कसं खाद्य देता येईल याचा नेहमीच प्रयत्न करत.
1: बरोबर. आता तुमचा हा गांडूळ खत तुम्ही हा व्यवसाय करता, तर मग तुम्ही असं प्रदर्शनांमध्ये वगैरे सुद्धा सहभागी होता का?
0: हो, सहभागी होते. मी नेहमी प्रदर्शन लावते, त्याच्यामध्ये मला असा अनुभव येतो, लोक म्हणजे आता कसं त्याची खताची प्राइस खूप कमी, 10 रुपये किलो, तर लोकांना आता जनजागृती झालेली आहे, त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, तर लोक येत आहेत, स्वतःहून विचारत आहेत, त्याच्याविषयी माहिती घेत आहेत.
1: बरोबर.
0: कसं करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझा असा असा प्लॉट आहे, तुम्ही मला सांगा मी त्याच्याबद्दल काय करू, कसं करू. लोक त्याच्याविषयी आता जनजागृती होत चालली सेंद्रिय शेतीविषयी. आता कोरोना पिरियड मध्ये बघा काय झालं, की कोरोना पिरियड चालू झाला, पूर्ण देश थांबला, पण शेतकरी चालू.
1: बरोबर
0: आहे. त्याच्यानंतर असं सगळ्यांना की आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे आपली प्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे आता लोक त्या जनजागृती झालेली आहे की आपण कुठेतरी खाणारं अन्न हे विष आहे एक प्रकारचं, आणि ते अन्न खाऊन आपल्या पूर्ण शरीराचं नुकसान होतं दिसतंय, त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळायला बघतायत. आता मार्केटला पण जर आपण भाजीपाल्याचं बघितलं ना, तर गाड्या असतात ना भाजीपाल्याच्या, त्याच्यावर सहसा लोक घ्यायला जात नाही, जे आदिवासी लोक विक्रीसाठी येतात त्यांच्याकडे, का तर ते खताचा वापर मोठ्या प्रमाणात करतात, की त्यांच्याकडे खतासाठी पैसाच नसतो, जे आपल्याकडे शेतात पाला पाचोळा वगैरे आहे त्याचाच वापर करून ते शेती करतात आणि ते ताज घेऊन येतात भाजीपाला. तर लोक आता तिकडे जास्त वळलेत.
1: बरोबर आहे.
0: आता आपण मार्केटमध्ये जातो, तर आपण मार्केटमध्ये गेलो की काय विचार करतो, की जे चांगलं दिसणार चमकणार जे भाजीपाला आहे आपलं लक्ष लगेच त्याच्याकडे जात.
1: बरोबर.
0: पण जे असं थोडाफार किडलेलं वगैरे असतं त्याच्यावर लक्ष जात नाही. पण आपण हा विचार नाही करत की ज्याच्यावर जास्त रासायनिक खताचा फवारणी झाली त्याच्यामुळे त्याच्यावर कीड गेलेली नाहीये, त्यामुळे त्याला चमकदारपणा किंवा केडकेपणा नाहीये, आणि जे किडलेलं अन्न आहे त्याच्यावर रासायनिक खताचं प्रमाण कमी आहे किंवा कीटकनाशकाची फवारणीचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे ते अन्न कीड लागले. म्हणजे जिथं कीड सारखे असे घटक जिथं खाऊ शकत नाही तो पीक आपण खातो, म्हणजे एक प्रकारचं विषच खातो.
1: बरोबर. आता गांडुळांचं जे कार्य असतं ते कसं चालतं?
0: गांडुळांचं कार्य बघा, पूर्वीच्या लोक फक्त शेण टाकायचं, गांडुळांचे सगळे आपण नॉर्मल पावसाळ्यात गेलो की दगड जरी काढला तिथे गांडुळ मोठ्या प्रमाणात दिसून यायचे. गांडुळांचं कार्य काय, की गांडुळ विष्ठा टाकण्यासाठी वरच्या लेअरला येतात आणि खाण्यासाठी ते खाली
1: खाली
0: ज्या होलातून ते वर येतात ना त्या होलातून ते खाली जात नाही, त्याच्यासाठी दुसरा होल काढतात.
1: अच्छा.
0: त्यांचं ते कार्य, त्याच्यामुळे काय होतं, ते त्या होळांमुळे तिथे हवा खेळती राहते.

0: आणि त्याच्यामध्ये पावसाचं पाणी झिरपत आणि खाली पाणी धरण धरणाची जमिनीची पातळी वाढते. जर गांडुळांची संख्याच तिथे नाहीये, माती पूर्ण खडक बनून गेलेली आहे, त्यामुळे जो लावार असा वरचा लेअर तो पूर्ण दगड झालेला आहे. जर जमिनीतील गांडुळच मेले तर पाण्याची पातळी कमी होताना दिसून येते, धारण क्षमता कमी होते, जमिनीतील जी हवा खेळती जाण्यासाठी जी सच्छिद्रता होती ती कमी होते, त्याच्यामुळे जमीन पूर्ण नापीक होण्याचं हे पण एक कारण की गांडुळांची संख्या कुठेतरी कमी झालेली आहे. तिथे गांडुळ काय करतात की पालापाचोळा तो खाऊन त्यातून ते विष्ठा टाकतात आणि त्या खत म्हणून आपण वापरतो. जर गांडूळ देत असेल तर ते स्वतःहून खत तयार करतात ना, आपल्याला खतावरचा खर्च सुद्धा कमी होतो त्या ठिकाणी.
1: आता रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यातला जर फरक बोलायचं ठरवलं तर काय तुम्ही सांगाल?
0: रासायनिक शेतीमध्ये काय केलं जातं? आता तुम्हाला मी आणखी गोष्ट सांगते. आपल्याकडे काय होतं, खताचं दुकान, खताच्या दुकानावर आपण जाऊन खत घेतो. तिथे दिलेलं असतं भातासाठी 100-50-50 प्रमाणे खताचं प्रमाण दिलेलं आहे. परंतु काय होतं की शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी खताचं प्रमाण वाढवतात, म्हणजे तिथे पिकाला एका गुणीची गरज आहे एक एकर साठी, तिथे ते दोन एकर दोन गुणी वापर
1: अतिरिक्त
0: वापर केला जातो. पिकाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पीक घेत, बाकीचं पाण्याद्वारे किंवा जमिनीत ते मुरून जात आणि एक्स्ट्रा त्याचा वापर होत नाही, ते काळांतराने तसंच राहून जाते जमिनीत. पुढच्या पिकासाठी आपण पुन्हा दोन खताचं प्रमाण वाढवतो, एकाचे तीन गुण करतो, त्यामुळे पुन्हा जमीन नापीक होण्यास तिथं पण कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत. त्याच्यामुळे काय होतंय की जमीन नापीक होत चालली. माझा अनुभव सांगते, एका युरियाचा दाणा आणि 4-5 गांडुळ असले तर तुम्ही त्या एका युरियाचा दाणा तिथे तिथे टाकला 5 गांडुळांचा, ते गांडुळ लगेच मरून जातात. नॉर्मल मीठ टाकलं तरी, कारण त्याची त्वचाच तेवढी हे असते. तर आपण एवढ्या प्रमाणात युरियाचा किंवा सुपला DAP वापर करतो, त्यामुळे तिथे जमिनीत गांडुळांची संख्याच राहिलेली नाही. आता ती वाढवणे आपल्या हातात आहे, आता वाढवली तर भविष्यात त्याचा फायदा आपल्यालाच होणार.
1: बरोबर आहे.
0: आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे, सेंद्रिय शेती नॉर्मल आहे, आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यातूनच आपल्याला खत तयार करून ते सेंद्रिय शेती. दशपर्णी अर्क करायचे, 10 झाडांचा पाला गोळा करायचा, तो कुजवायचा, तोच फवारणी करायचे, म्हणजे निसर्गानेच दिलेल्या गोष्टीचा वापर करून तो परत निसर्गात समाविष्ट
1: करायचा.
0: ही सेंद्रिय शेती. आणि कसं आहे, खर्च कमी होतोय. रासायनिक खतासाठी तुम्हाला ट्रॅव्हल खर्च वाढतोय, त्या दुकानात जाऊन त्या तिथून तो विकत आणून पुन्हा ते फवारणीसाठी एक माणूस घ्यावा लागतो.
1: बरोबर.
0: हा खर्च तुमचा जास्त होऊन जातो. सेंद्रिय शेती स्वतः बनवायचं त्यातून तुम्हाला अनुभव पण भेटतो की तुम्ही काय औषधं बनवले त्याचे फवारणीचं रिझल्ट तुम्हाला मिळून जातो. त्यामुळे सेंद्रिय शेती फायदेशीर आहे आताच्या काळासाठी.
1: नक्कीच.
0: शेतकरी आता खर्च वाढत असल्यामुळे शेती करायला नकार देतोय की तिचा खर्च परवडत नाही.
1: बरोबर.
0: परंतु जर सेंद्रिय शेती सगळ्यांनीच केली तर खर्च कुठेतरी कमी होणारच आहे ना. तिथे
1: दिव्या, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सेंद्रिय शेतीचे अनुभव आणि गांडूळ खताचा जो तुम्ही प्रकल्प चालवता, जनजागृती करता आणि तुम्हाला आलेले अनुभव सांगितलेत, नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कामांसाठी योजनांसाठी शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि छान माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
2: धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

लकड़ी वाले हम लोग।

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022

0: 45 15 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आढळणार
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर.
5: आपुलकी आढळणार.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
4: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSC 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग 2.
5: आपण ग्रामीण भागामधून आलोय, एक अडथळा न मानता त्याला एक आपण

0: गॅरंटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या युपी सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
1: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषी मंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
4: आज करीब आधे रेकॉग्नाइज स्टार्टअप टीयर 2 और टीयर 3 शहरों में है. यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
3: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
2: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विवाह संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे असंही भरणे यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना काल अटक झाल्यानंतर एका स्थानिक न्यायालयानं त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नंदीग्राममध्ये 2007 साली जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न, अपहरण, धमकी देणं यासह शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि 4 अटक वॉरंट प्रलंबित होते. त्या अंतर्गत त्यांना अटक केल्याची

माहिती पोलिसांनी दिली. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवारानं या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ममता यांनी प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात प्रधान यांना अटक करण्यात आली. मतदानाच्या आधी विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी केला आहे, तर भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान रेजीनगर मतदारसंघाच्या तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली, पण त्यानंतर 2 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं. मध्य प्रदेशच्या आगर माळवा जिल्ह्यात आज पहाटे एक कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात 3 बालकांसह 8 जण ठार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधीतून मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 3 महत्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. यश दबासनं अध्यक्ष, रिया छावडीने सचिव, तर लक्ष्य राज सिंहने सहसचिव पदावर विजय मिळवला. अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन उपाध्यक्ष पदावर निवडून आला. दरम्यान NSUIचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजय शंकर मीणा यानं निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांची पणती आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. विविध शिक्षण संस्था चालवणाऱ्या विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक विखे पाटील यांची त्या कन्या आहेत. स्टॉकहोम शहर मतदारसंघात 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर त्या निवडून आल्या. 41 वर्षांच्या नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्वीडनच्या प्रधानमंत्री कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे. जपानच्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व 2 वेळा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक खेळाडूनं कठोर परिश्रम घेत समर्पण आणि दृढनिश्चय अंगी बाळगला असून देशाला त्यांचा अभिमान आहे. हे सर्व खेळाडू उत्तम खेळ करत स्पर्धेवर आपला ठसा उमटवतील असं त्यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेश बरोबर होणार आहे, तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेक बॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसुझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूच्या विरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. देशात 4 जूनपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या संदर्भात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी काल एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार काही विशिष्ट परिस्थितीत H-1B व्हिसासाठी $1,00,000 शुल्क आकारण्याच्या नियमाला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मात्र सध्या अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क लागू नाही. अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी त्यांच्या नियोक्त्यांनी केलेल्या नियोजनाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अमेरिकेच्या परराष्ट्र, कामगार आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयांना देण्यात आले आहेत. मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी हा आदेश काढला गेला आहे. ऑक्टोबरपासून सबसिडी असलेलं घरगुती वापराचे LPG सिलेंडर घेण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक पडताळणी सरकार

¡Qué macho!